जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2017

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी,
1: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: नमस्कार दोस्तों, मैं सरोज आपका अपना डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट और आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार अनेक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षापासून अलकप्रेमी रसिक श्रोते तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते आज 2026 मधील पहिला कार्यक्रम 4 जानेवारी 2026 आणि प्रयोग क्रमांक 186 पुणेरी आवाज 107.8 FM वतीने अलकप्रेमी रसिक श्रोत्यांना आणि अलककार मित्रांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा। तुमच्या सर्व मनोकामना या वर्षी पूर्ण होत आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि भरभराटीची दिवस येवोत। अलकप्रेमी रसिक श्रोते आरजे जगदीश सुरू करतोय 2026 मधील कार्यक्रम आणि या कार्यक्रमात पहिलीच अलक आपण घेतोय अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके कल्याण येथील अलककार निखिल प्रमोद कोलते जे अत्यंत मेहनत घेऊन प्रत्येकाच्या अलकचं संकलन करतात आणि आपल्यापर्यंत पाठवतात। हा मान अर्थातच अलककार निखिल तुम्हाला तिला परतायची आस होती आणि तिचं कुटुंबही तिच्याच प्रतीक्षेत होत पण दैवानं नकाशाचं रूप बदललं होतं। प्रेम तिथंच होतं, फक्त ओळख धुसर झाली होती। अलकर निखिल तुमचं लेखन प्रगल्भतेची आस आहे, प्रौढत्वाची कास तुम्ही धरलेली आहात आणि तुमच्या लेखनामध्ये एक प्रकारची वेदना ही धगधगती जखम बनून येत असते। बघा ना, परतायची आस होती ती येणारही होती, दैवाने नकाशाचं रूप बदललं। आता याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, नकाशाचं रूप बदललं, प्रेम तिथेच होतं, ओळख दुसर झाली होती। नकाशाचं रूप बदलणे म्हणजे स्थळ बदलणे, म्हणजे ती इकडे जाणार तर तिची सुटका झाली नाही, तिला कैदेत टाकलेलं होतं असे आपण म्हणू शकतो। तिची इच्छा होती पण आयत्यावेळी तिने आपला मार्ग बदलला, आयत्यावेळी ती कशाला तरी भुलली असावी असे म्हणू शकतो। आस होती, कुटुंबालाही वाटत होतं पण त्या ठिकाणी ती शक्यता मावळली। बऱ्याच गोष्टी अलकर निखिल तुम्ही व्यक्त करता, तुमच्यामध्ये एक मोठा लेखक जडलाय। अशाच प्रकारे लेखन करत राहा आणि मेहनत घेत राहा, वाचत राहा, तुम्ही खूप मोठे लेखक व्हाल यात कोणतीच शंका नाही। वळूया अलकर निखिल कोलते यांनी संकलित करून पाठवलेली कांदिवली येथील अलकार सौ विनीता कदम यांच्या अलककडे। सावत्र बहिणीचा तितकारा असलेला तो तिच्या अंत्यदर्शना देखील गेला नाही। आज तिची चित्ती हातात येताच तो धाय मोकलून रडू लागला, कारण त्याच्याच पुनर्जीवनासाठी तिने तिचे हृदय अर्पण केले होते। अलकार विनीता, तिला मानाचा मानाचा मानाचा मुजरा, सावत्र असली तरी बहीण आहे याचा विचार त्या भावाने केला नाही, पण बहिणीने मात्र आपल्या हृदयाचं स्थान त्याला दिलं आणि आपल्या हृदयाचं दानही त्यालाच दिलं। वालकार विनीता अप्रतिम बहीण असावी तर अशी, पण भाऊ मात्र असा असू नये ज्याला बहिणीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी आठवण होईल। अंत्यदर्शनाला शत्रू सुद्धा जातो, इतका राग इतका तितकारा आपल्या बहिणीचा बरा नाही बरं का। वळूया अलकर

त्यांनी पाठवलेल्या पुढच्या अलककडे अर्थात राजमन या टोपण नावाने लिहिणारे अलककार राजेश नागुलवार चंद्रपूर। अलककार राजेश लिहितात, तुझ्या प्रेमाखातर रक्ताच्या नात्याला दुखावलं तरीही तू दगा दिला, आता जळतोय दुधर्वा। अलककार राजेश, राजमन हे तुमचं नाव अक्षरशः सार्थकी लावता तुम्ही, म्हणजे तुम्ही टोपण नाव घेतलंय ते अगदी राजासारखंच आणि तुमचं मनही तसंच व्यक्त होत असतं। खरंच आहे, आपण बऱ्याच वेळा रक्ताच्या नात्यानं दुखावतो आणि मग आपल्या पदरी अपयशच पडतं, आपल्या पदरी प्रताडणा पडते, विश्वासघात त्या ठिकाणी आपल्याला भोगावा लागतो, विश्वासघाताचं जगणं आपल्याला जगावं लागतं आणि मग अशावर आठवतं ते आपलं रक्ताचं नातं पण वेळ गेलेली असते। ऐकूया पुढची अलग जी संकलित करून पाठवली अलगकार निखिल यांनी आणि ज्या महान हस्ती आहेत डॉक्टर डॉक्टर निलांबरी गानू पुणे येतील। अलगकार डॉक्टर निलांबरी, प्रत्यक्ष तुमची भेट झाल्यानंतर तुमची महानता तर लक्षात आलीच, त्याच्या आधीही अनेकांना त्या ठिकाणी तुम्ही बोलत करता, लिहित करता, तेव्हाही तुमच्यातला दडलेला कलाकार, लेखक आणि व्यक्ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत साधी लोभस्वाणी माणसाप्रती असणारी निष्ठा तुमच्यामध्ये आरजे जगदीशला जाणवली, तुमच्या चरणांशी आरजे जगदीश नतमस्तक होत आहे। ऐकूया अलंकार डॉक्टर निलांबरी लिहितात, लग्नात तिला सासर माहेरकडून सोन्या चांदीची अनेक आभूषणे मिळाली, सर्वांना आनंद झाला, पण ती आभूषणे म्हणजे तिच्या स्त्रीत्वाच्या बेड्या होत्या हे कोणालाच समजलं नाही। अलंकार निलांबरी, मी आतापर्यंत तुम्हाला खूप वेळा ऐकले, अगदी घरी येऊन प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला, तेव्हाही त्या ठिकाणी तुम्ही वेदनादायी, समोरच्याला त्या ठिकाणी अगदी हृदयाला घाव घालेल, हृदयामध्ये त्या ठिकाणी छर्रे करेल अशा प्रकारचं तुम्ही लेखन करता। तुमच्या लेखनातला उपरोधिक सूर हा बरंच काही सांगून जातो, ती व्यथा तुम्ही हृदयात त्या ठिकाणी मांडत असता आणि तुमच्या अलकमधून तर तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा असे भाव मांडलेत। इथे बघा ना, या बेड्यात हे स्त्रीलाही कधी कळलेलं नसतं, म्हणजे कर्ण फुलं असतील किंवा ते अगदी त्या ठिकाणी ज्याला लोढणंही म्हणतात ते मंगळसूत्र असेल, ते कान टोचर त्या ठिकाणी रिंग असतील, अगदी सगळंच त्या ठिकाणी कसं बेडीसारखं असतं, तिला त्या ठिकाणी जाणीव करून देणार असतं हे बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही, पण अलंकार निलांबरी तुम्ही अगदी सहज व्यक्त केलं तुमच्या आतापर्यंतच्या साहित्य सेवेला आणि साहित्य सेवा करून अनेक साहित्यिकांना घडवण्याच्या तुमच्या व्रताला आरजे जगदीश नतमस्तक होऊन मानाचा मुजरा देतोय। वळूया अलंकार निखिल कोलतेनाही मानाचा मुजरा देऊन पुढच्या अलककडे, जी आपल्याला गेल्या वेळेला पाठवून ठेवली होती पण थोडीशी उशिरा पोचली होती, अलंकार दे धक्का मार या टोपण नावाने लिहिणारे माधव सुकऱ्या गुरव, मुख्याध्यापक जी प शाळा कोळच्या पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, पसायदान। प्रीती मॅडमने मुलगी प्रिशाच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीत मुलीच्या मेकअप बिझनेससह संबंधित जिवाळ्यातील नातेसंबंध व्यक्तींच्याही घरगुती बिझनेसची नुसती ओळख करून न देता बर्थडे पार्टी लागणाऱ्या वस्तूंची ऑर्डरही त्याला दिलेली, अशा ज्ञानदेवाच्या पसायदानाच्या भावनेने जगणाऱ्या प्रीती मॅडमना सलाम। अलंकार माधव अलग छान आहे, त्यातलं वक्तव्य पण छान आहे, आशयही छान आहे, फक्त कथेकडे थोडीशी अलग झुकली पाहिजे। कथा अत्यंत महत्वाची असते, अलकत्व अत्यंत महत्वाचं असतं, ते यायला हवं, म्हणजे इथे पसायदान त्या ठिकाणी आणखीन वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का हा विचार करायला पाहिजे। शिवाय 3 ते 4 वाक्यात अलक लिहायचे आहे, ओळींमध्ये त्या ठिकाणी नाही, तुम्ही त्या ठिकाणी एक मोठंच्या मोठं वाक्य करून ठेवलं त्याच्यामुळे कदाचित अलकमधलं अलकत्व नष्ट झालं असेल, पण तरीही अलंकार माधव प्रीती मॅडमच्या या कर्तृत्वाला त्यांच्या कार्याला मात्र मानाचा मुजरा। वळ या पुढच्या अलंकार जे आपल्याला पाठवले अलंकार अस्मिता मेहता कात्रज पुणे यांनी। अलंकार अस्मिता लिहितात, संवाद, कडाक्याची थंडी आणि थंडीत तो चहा विकण्याशी झालेला संवाद, उबदार कपडे तर खूप लोक देतात पण छान होता हा चहा म्हणून पाठ थोपटून खांद्यावर हात ठेवलेल्या हातात जास्त उब वाटली म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात जी चमक दिसली ती एखाद्या तारखेपेक्षा जास्त

लकाकणारी वाटली, माणुसकी होती ती। अलकार अस्मिता, तुमची अस्मिताच वेगळी आहे, पण तरीही अलकार माधव्यांना दिला तसाच सल्ला मी तुम्हाला देईन, थोडस कथेकडे झुकू द्या, अलकत्वाकडे येऊ द्या, कथा लिहिण्याचा प्रयत्न करा, फक्त प्रसंग लिहू नका, मग तो प्रबोधकडे जाईल आणि प्रबोधा वेगळा साहित्य प्रकार अलकार विद्या मलवडकर यांनी सुरू केलेला आहे। थोडस कथेकडे आलं की मग त्या ठिकाणी ती सांगायला ती रंगवायला आणखीन मस्त वाटते। अर्थात इथे कपड्यातली ऊब आणि त्याही पेक्षा चहा छान होता हो, पाठ थोपटल्यानंतर त्या स्पर्शातली ऊब, इथे खरी कथा आहे। आणि ती कथा तुम्हाला पुलवता आली असती ती मस्त वाटली असती, पण खरंच स्पर्शातली ऊब अत्यंत महत्वाची असते। वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार आभाळ स्पर्श या टोपणाने लिहिणारे भूपाल त्र्यंबक देशमुख वैद्यराज नाथसदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे। तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तो संपला। ऐकलत अलककार मित्रांनो, बघा एका वाक्यात अलक आहे, पण याच्यात अलकत्व आहे, याच्यामध्ये घटना आहे, याच्यामध्ये कथन आहे, याच्यामध्ये घडलेली घटना आहे, याच्यामध्ये प्रसंग आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी कथा आहे। ती कथा कुठे आहे? तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तो संपला। कदाचित तो संपला म्हणजे तिच्यात तो विरघळला म्हणून संपला असेल। तिने खांद्यावर डोकं ठेवलं, तिने खांद्यावर डोकं ठेवलं अशी त्याची अपेक्षा होती असेल, आणि खांद्यावर डोकं ठेवल्यास त्याने त्या ठिकाणी ताबडतोब प्राण सोडले असतील। तिने खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणून तो सुखावला असेल, त्यातून त्याला त्या ठिकाणी कदाचित अटॅक आला असेल। तो संपला, मी सुरुवातीला म्हटलं तसा तो विरघळला असेल। तो संपला म्हणजे कदाचित त्या ठिकाणी त्याचं कार्य संपलं असेल, किंवा कदाचित तो संपला म्हणजे तो तिच्यात त्या ठिकाणी व्यग्र झाला असेल, तिच्यात त्या ठिकाणी तो मिसळला असेल। बऱ्याच शक्यता अलक मधून व्यक्त होतात। अलक असते छोटी गोष्ट सांगते मोठी, इथे त्याच्या आणि तिच्या प्रेमाची अलक आहे, त्याच्या आणि तिच्या आधाराची अलक आहे, ती त्याला आधार मानते याच्यात अलक आहे, त्यांचं दोघांचं नातं निश्चित सांगता येत नाही यात अलकत्व आहे। बऱ्याच गोष्टी अलककार भूपाल तुम्ही सांगितल्यात, खूप छान। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले अलककार हेमंत कुलकर्णी अर्थात हेमुकुल मुलून मुंबई येथून। शास्त्रज्ञांकडून आणखी प्रयोग सुरू झाले। ते शहर अजूनही पूर्णपणे सुरक्षित नव्हतं, पण पहिल्यांदा 10 वर्षात आकाशात एक पक्षी उडताना दिसला आणि माणसाला कळलं की तंत्रज्ञान फक्त विनाश थांबवण्यासाठी नाही तर निसर्गाशी पुन्हा नातं जोडण्यासाठी वापरता येऊ शकतं। वा अलकर हे म्हणतं 10 पैकी 10 गुण, खरंच विज्ञानाने विजय होतो असं समजून ईश्वराची श्रद्धा दुसऱ्या महायुद्धाच्या आधी विज्ञानाकडे वळली होती। विज्ञानाने विनाश होतो हे कळल्यानंतर 1945-1950 नंतर माणूस पुन्हा ईश्वराकडे वळला आणि विज्ञान मागे पडलं, पण विज्ञान आपलं कार्य करत राहिलं, ते विनाशाचं ते विकासाचंही, आपण काय घ्यायचं ते ठरवायचं असतं। आणि इथे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपण फक्त माणूस विनाश थांबवण्यासाठी किंवा विनाश करण्यासाठी तंत्रज्ञान वापरत होता, पण तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग पक्ष्यांनीही केला, निसर्गानेही केला, निसर्ग फुलला असा आशावाद अलककार हेमंत कुलकर्णी तुम्ही व्यक्त केलात। मला खात्री आहे याच्याही पलीकडे तुम्हाला अलक म्हणून आणखी काहीतरी सांगायचं असणार, अर्थात मी थोडासा कमी पडलो असेल कदाचित, तर तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेला भर घालण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलककार युवराज मारुती राजीगरे चुएकर यांनी। अलककार युवराज लिहितात, त्यांनी निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून मताला 4000 रुपये घेतले व आपलं बहुमोल मत विकले, पण निवडणुकीनंतर नळाला पाणी येईना म्हणून नगरसेवकाकडे गेले असता त्यांची दाद कोणी घेईना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मतदान करताना पैसे घेतले नसते तर आज हक्काने बोलता आलं असतं। वा अलककार युवराज, निवडणुका आलेल्या आहेत, अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात, उमेदवार पैसे द्यायला येणार, साड्या वाटायला येणार, शाली द्यायला येणार, त्याचबरोबर उबदार त्या ठिकाणी ब्लँकेट द्यायला येतील, पण आपण काय घ्यायचं नाही, आपण काय घ्यायचं ते तुम्ही या अलक म्हणून सांगितलं। तुमची अलक मानाच्या मुजऱ्यास काबिले तारीफ आहे,
खूप खूप सुंदर आणि आणखीन बरं का मित्रांनो, निवडणुका येतील हे पुढारी आपापसात भांडतील, आपण भांडू नका, कारण आपल्याला सकाळी उठून एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत. कार्यकर्ते आहात, कार्य ते करत राहा, इतकंच काम करत राहा. वळूया पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले, एसके या टोपण्णाने लिहिणाऱ्या ठाणे पश्चिम येथील अलकर संगीता दिगंबर कासले. अलकर संगीता लिहितात ती जन्माला आली म्हणून स्वीकारली गेली, नात्याने तिला वेगवेगळ्या भूमिकात गुंतवलं, कोणी पत्नी म्हणालं, कोणी आई, काळ सरकत गेला, पिढ्या बदलल्या, आज सगळ्यांच्या आयुष्यात ती आहे पण कुठे स्वतःसाठी नाही. आणि तिला हळूहळू उमगू लागलं ती माणूस आहे की सवयीची सावली. वादकार संगीता, 10 पैकी 10 गुण तुमच्या अलकला, आणि तुमची अलक स्त्रीचं अस्तित्व सांगणारी, स्त्रीचं वास्तव सांगणारी, स्त्रीचं धगधगीत त्या ठिकाणी वास्तव मांडणारी तुमची अलक आहे. स्त्रीने स्वत्वाचा शोध घ्यायला हवा हे सांगणं तुमची अलक आहे. खरंच ती पत्नी असते, अनंत काळाची त्या ठिकाणी माता असते, पण ती स्त्री असते का हा प्रश्न विचारणं तुमची अलक आहे. अलंकार मित्रांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढे आवाज, ताबडतोब आलो पुढची अलक घेऊन.

0: हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: प्रेमी रचिकर्ष होते हो तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत रंगगद्दा आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो 28 डिसेंबर 2025 संपन्न झालेल्या अलगची झलक कार्यक्रमातील प्रतिक्रिया थोड्याशा उशिरा आल्या आणि मग आरजी जगदीशच्या मनामध्ये शंका आली की प्रतिक्रिया येत नाहीयेत कमी प्रतिक्रिया आल्यात आपला कार्यक्रम कुठेतरी अलगकार मित्रांपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरलाय का की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि मग प्रतिक्रिया हळूहळू यायला लागल्या तस तशी भीतीची जागा पुन्हा आनंदाने घेतली। अलग प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या प्रतिक्रिया हा प्रतिसाद नाहीये फक्त तर तो आरजी जगदीशसाठी दिलेला प्रसाद आहे त्यामुळे प्रसाद मला आवडतो तो सगळ्यांना आवडतो तो द्यायला चुकवू नका धन्यवाद। अलग प्रेमी रसिक श्रोते हो आता आरजी जगदीश 4 जानेवारी 2026 अर्थात प्रयोग क्रमांक 186 पुढच्या अलगकडे वळतोय। आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक धमाकेदार मजेशीर आणि तुमच्या विषयाला अनुसरून अशा अलग ऐकले असाल ऐकूया पुढची अलग विरार पूर्व येथील अलगकार चेतन सुरेश सकपाळ लिहितात मूल नाही होत म्हणून तिच्या घरच्याने तिचे हाल करून तिला घराबाहेर काढले होते त्याही परिस्थितीला खचून न जाता तिने मनाशी काहीतरी ठरवलं आज तिला सगळे साऱ्या अनाथांची माय म्हणून ओळखू लागले। वा अलगकार चेतन मनापासून सांगतो अगदी मनापासून तुमची अलग म्हणजे चैतन्य तुम्ही किती सुंदर पद्धतीने अनाथाश्रम काढलेली अलगलेलीत तुम्ही किती सुंदर पद्धतीने प्रेरणादायी अलगलेलीत तुम्ही किती सुंदर रीतीने सांगितलं की थांबायचं नाही प्रसंगावर मात करता येते दुःखावर मात करता येते दुःखाचा साथीदार पुढे आनंद असू शकतो दुःख आनंदामध्ये परावर्तित करता येतं मूल नाही झालं म्हणून काय झालं ती अनेक मुलांची आई झाली आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट जगाला शिकवण्यासाठी उपयोगी येते। अलगकार चेतन तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा। आता आरजी जगदीश वळतोय आज आरजी जगदीशला नवीन वर्षात भाग्य लाभलंय दोन दोन कुटुंबियांच्या अलग आरजी जगदीश सादर करणार आहे एक नेहमीप्रमाणे आपण सादर करतो ती वनगे कुटुंबियांची आणि आता आणखीन एक कुटुंबीय याच्यामध्ये समाविष्ट झालंय ते म्हणजे बागडे कुटुंबीय तिकडे पती पत्नी ते इथे आई आणि मुलगा वळूया बागडे कुटुंबियातील अलगकार विमल बागडे नाशिक यांच्या अलगकडे। ख्रिसमसच्या दिवशी मंदिरात देवदर्शनासाठी रांगा लागल्या अलगकार विमल खरं म्हणजे कमाल आहे ख्रिसमसच्या दिवशी मंदिरात देवदर्शनासाठी रांगा लागल्या म्हणजे याचा अर्थ आपला धर्म सुद्धा आपण शाबूत ठेवतोय दुसरी महत्वाची गोष्ट देव सगळे सारखेच असतात आणि तुम्हाला आनंदाची एक गोष्ट सांगतो आमच्याकडे म्हणजे वसई विरार भागामध्ये ख्रिसमस ज्या ठिकाणी साजरा केला जातो त्या चर्चलाही मंदिर खास करून देऊळ असं संबोधलं जातं आणि देवदर्शनासाठी रांगा लागल्या अर्थात पाप वाढलेत म्हणून देवदर्शन घ्यायचंय की श्रद्धा म्हणून देवदर्शन घ्यायचं हा अत्यंत महत्वाचा आणि नाजूक प्रश्न इथे मला उपस्थित करावासा वाटतो पण तुमची अलग आहे म्हणजे ती सश्रद्ध अलग असणार एवढं खात्रीरित्या मी सांगू शकतो। ऐकूया अलगकार विमेश यशवंत बागडे अर्थात सुपुत्र अलगकार विमेश यांची अलग खाद्य पदार्थातील फास्ट फूड म्हणजेच साहित्यातील अलग वा अलगकार विमेश किती उत्तम वर्णन केलं तुम्ही अलगचं पण एक गोष्ट छोटीशी मला सांगायची वाटते अलग छोटी असते झटपट असते म्हणून तुम्ही त्याला खाद्यपदार्थ फास्ट फूड म्हणत असाल पण फास्ट फूड पेक्षा अलग टेस्टी असते एवढं मात्र मी नक्कीच सांगेन आणि ते सुद्धा तुमच्या अलगकार आईचा दाखला देऊन मी सांगेन आणि तुम्ही सुद्धा अगदी आईच्या पावलावर पाऊल टाकून अलग लिहायला लागलायत कमीत कमी शब्दात अधिक अधिक आशय तुम्ही मांडायला शिकला आहात खूप छान। अलगकार मित्रांनो आरजी जगदीश नेहमी म्हणतो तुमची अलग असते छोटी तुमची अलग असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी अरे वा खूपच छान मस्त।

वळू या पुढच्या आलेखकडे जे आपल्याला पाठवले साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्राप्त आलेखकार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीती अंबाजोगाई आलेखकार भारतकर लिहितात पदरी संसारात वंशाची वेल फुलली नसतानाही तिने सामाजिक संसार फुलवला समाजातील अंधार नाहीसा करण्यासाठी शिक्षणाचं महत्व ओळखून तिने स्वतःचं आयुष्य वाहिलं उद्याच्या आईला शिक्षण देऊन आत्मनिर्भर केलं ती यशवंताचीच आई नाही तर समस्त समाजाची माई झाली वा वा आलेखकार भारतकर शोभता बरं का प्रोफेसर अगदी उत्तम म्हणजे आताच आलेखकार चेतन यांची जशी आलेख आहे तशीच तुमची आलेख आहे खरंच कोणा एकाची आई होणं सोपं असतं पण समाजाची माय होणं हे खरंच कठीण असतं जगाला लळा लावणं यासारखी उत्तम लीळा नाही असं आजचे जगदीशचं मत आहे आणि म्हणून तुम्हाला मानाचा मानाचा मुद्रा वळूया पुढच्या आलेखकडे जे आपल्याला पाठवले चिंचवड येथून पुणे वालेकरवाडी येथून आलेखकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन यांनी आलेखकार कल्पना लिहितात त्या दिवशी तिने खूप वाट पाहिली तिचे 10 वर्षांनी सैनिकात असलेले पती घरी येणार होते पण बुडणाऱ्या सूर्याप्रमाणे तिची निराशा झाली आलेखकार कल्पना असं होऊ नये खरं म्हणजे कारण ती आतुरतेने वाट पाहते तोही तिच्या भेटीसाठी उत्सुक असणार पण सूर्यास्त व्हावा म्हणजे तो पती न यावा तो न यावा यात खरं बरंच काही आलं तो कदाचित त्या ठिकाणी येऊ शकला नसेल रजा नामंजूर झाली असेल असा विचार करूया त्याला दुसरं काहीतरी काम आलं असेल असा विचार करूया कदाचित टोकाचा विचार करायचा तर तो येणार होता पण आला नाही म्हणजे त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल किंवा काय त्याचा येण्याचा विचारच बदलला असेल कदाचित त्या ठिकाणी त्याने दुसरं काहीतरी त्या ठिकाणी ठरवलं असेल असं काही असू शकतं पण असं होऊ नये एवढं मात्र नक्की वाट पाहणाऱ्याच्या आयुष्याची वाट कधीच लागू नये त्याला योग्य वाट दिसावी आणि त्या वाटेकडे डोळे लावण्यानी ती वाट त्या ठिकाणी आपलीशी करावी असं म्हणतो आणि आजचे जगदीश वळतो पुढच्या आलेखकडे सोलापूर येथील आलेखकार सौ विद्या चव्हाण माने आलेखकार विद्या लिहितात तिच्यावर पहिला थेंब पडला तप्तपणा ओसरल्याचा भास झाला हुंकारासारखी शांतता पसरली जखमा भरल्याचा विश्वास निर्माण झाला पण थोड्याच वेळात त्याच ओलाव्याने भरलेल्या खपड्या ओरबडल्या जाऊ लागल्या आलेखकार विद्या इथे मला सांगावं असं वाटतं अनेक गोष्टी तुमच्या आलेखमध्ये मांडल्यात ती पृथ्वी जी तप्त ग्रीष्माने झालेली असते तिला पर्जन्याने पावसाच्या थेंबाने तृप्त केलं तो चातक पक्षी पावसाची वाट पाहून तृप्त झालेला असतो ती धरती त्या ठिकाणी कोंब फुटतात म्हणून शांत झालेली असते आणि ती स्त्री जिच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो पण तिच्या आयुष्यात एक पुरुष येतो आणि तो प्रेमाचा ओलावा देतो पण तोच पुरुष नंतर पुन्हा तिला त्या ठिकाणी त्याच वाटेला नेतो त्याच दिशेला नेतो त्याच मार्गावर त्या ठिकाणी तिला चालावं लागतं त्यावेळेला तिचा अपेक्षा भंग होतो तुमची आलेख मला जेवढी जाणवली तेवढी अशी काहीतरी असावी पण भन्नाट आहे एवढं मात्र नक्की अनेक शक्यता निर्माण करण्यात तुमची आलेख आहे हे मात्र त्या ठिकाणी मला खात्रीने सांगावं असं वाटतं वळूया पुढच्या आलेखकडे जे आपल्याला पाठवले मुंबई येथून आलेखकार सौ शीतलादेवी सुनील कुलकर्णी यांनी आलेखकार शीतलादेवी लिहितात अगं बाई तुझी मुलगी एवढी मोठी झाली खूप वर्षानंतर भेटलेल्या आपल्या मैत्रिणीस ती म्हणाली तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली आम्ही गरीब होतो ना म्हणून आई वडिलांनी लवकर आम्हा तिन्ही बहिणींना उजवून टाकले तेव्हा ती म्हणाली मी श्रीमंत मी खूप शिकले नोकरीस लागले पण कुठलेच तळ मनासारखे आई वडिलांना वाटले नाही म्हणून अजूनही मी अविवाहित आहे आलेखकार शीतलादेवी सगळ्यात पहिली गोष्ट आलेखकार आणि आलेखकार असा भेदभाव आरजी जगदीश आणि पुणेरी आवाज 107.8 FM करत नाही आलेखकार आलेखकारा असा भेदभाव करून आपण पुन्हा त्या ठिकाणी स्त्री पुरुष विषमता दाखवू नये अशी एक कळकळीची विनंती आलेखकार सगळेच आलेखकार आहेत सगळ्यांनीच आलेखकार अशी बिरुदावली त्या ठिकाणी आता आम्ही दिली म्हणून ती मिरवत आहेत किंवा आनंदाने स्वीकारत आहेत आपणही स्वीकारावी अशी नम्र विनंती खरंच इथे तुमच्या आलेख मधला गरीब आणि श्रीमंतातला भेदाभेद आणि गरीब असल्यामुळे त्यांची लग्न झालं खरं पाहायला गेलं ते त्यांची खंत आहे वेदना आहे पण तीच वेदना श्रीमंत आणि अतिशिकल्यामुळे

तिला पती न मिळणं, तिला नवरदेव न मिळणं, तिला यथोचित योग्य मुलगा न मिळणं हे अपयश आहे. आणि तिकडे लवकर लग्न होऊन अल्प वयात त्यांच्या पदवी मातृत्व बनणं हे अपयश आहे. म्हणजे स्त्रीच्या वाट्याला अपयशच असतं किंवा स्त्रीच्या वाट्याला कुचंबणच असते आणि ती आपल्याच नातेवाईकांनी आपल्या पदवी टाकलेली असते असा एक दमदार विचार अलककर शीतला देवी तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलात. तुमचं अभिनंदन आणि अशा वेगवेगळ्या अलक लिहित चला. आता आरजी जगदीश वळतोय त्याच्या आवडत्या कार्यक्रमाकडे अर्थात वनगीत कुटुंबियांच्या अलककडे. सगळ्यात प्रथम अलंकार सौ शैलजा महेंद्र वनगे तुमचं कौतुक करत इतकं थोडं तुमच्या गुडघ्याच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं. तुम्ही त्या ठिकाणी आता सध्या आराम करताय पण मेंदू मात्र स्वस्थ बसत नाहीये. मला गेल्या वेळेला वाटलं होतं अलग तुमची आणि मग मला कळलं की शस्त्रक्रिया तुमच्या गुडघ्यांवर झालेली आहे. मग मी सांत्वन करण्यासाठी आणि तुम्हाला त्या ठिकाणी दोन शब्द चांगले बोलण्यासाठी ज्याला संपर्क केला पतिराजाने उचलला. नुकत्याच डिस्चार्ज घेऊन तुम्ही घरी आला होतात आणि बघतो तर काय 4 जानेवारीसाठी तुमची अलक आली सुद्धा. अलककर शैलजा तुमच्या या साहित्य सेवेला तुमच्या या तेल दडलेल्या लपलेल्या साहित्यिकाला मानाचा मुद्रा देतो आणि अलककर महेंद्र तुम्हालाही मानाचा मुद्रा देतो कारण तुम्ही सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात. तुम्ही त्यांची काठी त्यांचा आधार त्यांचा भरभक्कम आधार आहात म्हणून तुम्हालाही मानाचा मुजरा. अलककर शैलजा लिहितात नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीला अगदी नटून तटून जायचे असे तिने ठरवले आणि कपाटातून ठेवणीतील तिची आवडती साडी नेसाव्यात बाहेर काढली. तोच त्या साडीच्या घडीतून बकुळीचा सुकलेल्या गजऱ्याखाली पडला आणि सारा जीवनपट बघण्यात ती दंग झाली. तो हे सारे पाहत होता. स्मित हास्य त्याच्या गालावर तरळले आणि तिला हात देत तो म्हणाला पार्टीला जायचं आहे ना. ती गोड लाचली. वा अलककर शैलजा खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला तो बकुळीचा गजरा आठवत असतो. त्याच्याबरोबर दडलेल्या आठवणी तिच्या मनात रुंजी घालत असतात आणि मग त्यात जर एखादी स्त्री जागेवर असेल आणि तिचं सर्व काही तिचा पती करत असेल आणि पती त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी आधार देत असेल अशा वेळेला तिला वाटणारी ती आठवणीची त्या ठिकाणी शिदोरी आणखीन सुंदर होते आणखीन रसभरीत होते आणि त्यातून त्या ठिकाणी तुमची अलग जन्माला आली असं आरजी जगदीशला वाटतं. खूपच छान. चला तर या अलग कडून वळूया आता अलककर महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे यांच्या अलगकडे. गावात वीज आली आणि गावातील चोऱ्या एकदम कमी झाल्या पण वीज चोरी वाढली. वा अलककर महेंद्र खरंच तुम्ही दोघही सुरुवातीच्या अलककर आणि आत्ताच्या अलककर याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आता खूप चिंतन गर्भ अशा तुमच्या अलक असतात. मिश्किल असतात, उपरोधिक असतात, उपासात्मक असतात, बरंच काही सांगून जाणारे असतात आणि पुन्हा एकदा तुम्हा दोघांनाही मानाचा मुजरा. किती सुंदर अलक आहे. गावातील चोऱ्या वीज आल्यामुळे कमी झाली आणि वीज चोरी वाढली म्हणजे चोरी करण्याची वृत्ती आपली काही कमी होत नाही आणि तीच त्या ठिकाणी तुम्ही अधोरेखित केलीत. वळूया अलककार वीणा दक्षित अलककार डॉक्टर वीणा दीक्षित पुणे यांच्या अलककडे. माफी असावी अलककार वीणा, हे हाड नक्कीच माणसाचे दिसते, आपल्याला पोलिसांना कळवायला हवे. अरेच्छा परत माणसाचेच हाड. पोलिसांची इत्यंभूत चौकशी झाली. MBBSचा विद्यार्थी पुढे आला. कावळा खिडकीत ठेवलेल्या अभ्यासाच्या सांगाड्यातील हाडं काढत होता. सगळ्यांची उत्सुक भीती शमली होती. वा अलककर वीणा, मी तुम्हाला अनेकांना मार्गदर्शन करताना पाहिलंय, वाचलंय आणि तुम्ही अगदी योग्य अलककार आहात असं मला म्हणावं वाटतं. समर्पक अलक आहे म्हणजे काय कलाटणी दिले की हे आड नक्कीच माणसाचं दिसतंय. माझी उत्सुकता बळावली. परत माणसाचे हाड म्हणजे किती ढिगारे पडले हाडांचे किंवा किती खून झाले असतील, किती त्या ठिकाणी अशा प्रकारचे मुर्दे पाडले असतील. पोलिसाची इत्यंभूत चौकशी झाली. MBBSचा विद्यार्थी पुढे आला आणि तो विद्यार्थी पुढे आला तो विद्यार्थी कदाचित ते हाड पाडण्यासाठी पुढे आला असं मला वाटलं आणि तेवढ्यात कावळ्याने बरोबर त्या ठिकाणी सगळ्यांच्या मनातली शंका दूर केली आणि ती हाडं त्या स्केलेटन मधली आहेत म्हणजे सांगाड्यातली आहेत. किती उत्तम. खरं म्हणजे फक्त मला इथे त्या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची वाटते. सगळ्यांची उत्सुक भीती शमली होती हे नसतं.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद
1: लोला. पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये. अलक तुमची, रसिक श्रोते हो, झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 2026 मधील पहिलाच कार्यक्रम अलकची झलक, परंतु प्रयोग क्रमांक 186 आणि आज 4 जानेवारी 2026. आतापर्यंत तुम्ही एकापेक्षा एक सुंदर, एकापेक्षा एक रसाळ, बहारदार, दमदार अशा अलक ऐकल्यात. पुढच्या अलक आपण सादर करणार आहोत आणि त्यातली पहिली अलक या भागातली आहे, अर्थातच शोभा रामदुर्ग. अलककार शोभा रामदुर्ग कर्नाटक येथून आपल्याला ती पाठवलेली आहे आणि अलक

फार शोभा रामदुर्ग लिहितात. फोन युग अंतरुणावर खेळलेल्या आजीची 8-10 वर्षाची गोड नातवंड. आजी आम्हाला सोडून जाऊ नकोस प्लीज, आम्हाला तू हवीयच कायमची. पण बाळानो यमराज ऐकला नाही वाटत माझा आता. बापरे तसं म्हणू नकोस ग. मग निदान तुझे दोन फोन फक्त आम्हा दोघांकडेच राहतील अशी विल लिहून ठेव प्लीज. अलकार शोभा रामदुर्ग कलबुर्गी येथून आपण अलग पाठवलीत आणि ही अलग कलबुर्गी इथली असली तरी त्या ठिकाणी जगात स्वार्थाचा किती कडेलोट झालाय किंवा स्वार्थ किती त्या ठिकाणी बजबजपुरी झाले, स्वार्थाने नगरी किती बजबजपुरी झाले याचं उत्तम उदाहरण तुम्ही सांगितलं. म्हणजे इथे तुम्ही त्या ठिकाणी जळजळीत अंजन घातलं. फोन युग किती आणि कसं त्या ठिकाणी फोन मध्ये त्या ठिकाणी किती अडकलेली आहेत ही नातवंड, म्हणजे नातवंडांना आजीपेक्षा आजीचा फोन जास्त प्रिय आहे. म्हणजे आजी नकोय फोन हवाय हे तुम्ही इथे दाखवून दिलं आणि खरंच अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला सुचलं याच्या मागे बरंच मोठं गणित असावं, विचार करायला वाव आहे. ऐकूया पुढची अलग. नागपूर येथील नीलकविया टोपण्णाने लिहिणारे अलगकार निलेश वासुदेव गणगे. अलगकार निलेश लिहितात, तिने सर्व कॉलेज समोर कानशिलात बजावलेली, सुन्न झालेले कान धरून बसलेला तो मनाला समजावत होता की जिच्यावर प्रेम केलं ते सुखात राहो. तिच्यासाठी आणलेलं गुलाब त्याने त्याच्या आईला देऊन दिलं आणि तूच माझा उगम आणि तूच माझा प्रवाह म्हणून घट्ट मिठी मारली. वा अलका निलेश, आईतच स्वर्ग शोधावा, आईतच प्रेम शोधावं. आई ही प्रेम स्वरूप नसते तर आई वात्सल्याचा सिंधू असते, आई प्रेमाचा सिंधू असते, आई प्रेमाचा सागर असते. बाकी सगळं प्रेम हे तकलादू असू शकतं पण आईचं प्रेम निर्व्याज्य निरागस निष्पाप असंच असतं. अप्रतिम अशी अलक आहे, खूप सुंदर. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवलंय पारगाव दौंड जिल्हा पुणे येथून अलंकार श्री वाय के शेख यांनी. 31 डिसेंबरला तो रात्री उशिरा घरी आला. हातातील बाटली दाखवीत त्याने सर्वांना बोलावले व सांगितले 9 वर्षापासून दारू सोडली, ही कोल्ड ड्रिंक व पिशवीतील गिफ्ट तुम्हा सर्वांसाठी. अलगकार वायके त्याने खरंच तेलकण दारू सोडली असेल तर त्याला मानाचा मानाचा मुजरा. पण जिमला जाणाऱ्यांसारखा 5 दिवसाचा तिथला जर त्याचा संकल्प असेल तर मात्र त्या ठिकाणी कठीण आहे, कारण 31 डिसेंबरला शपथ घ्यायची आणि 1 जानेवारीला पुन्हा सुरू करायचं असं काहीच होणार नसेल अशी आपण खात्री बाळगूया आणि वळूया पुढच्या अलगकडे. ऐकूया अलगकार नागरत्ना कुडतरकर फोंडा गोवा येथून लिहितात. शिवणकाम करून तिने मुलाला इंजिनियर बनवले. तो एका सरकारी कार्यालयात ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करू लागला. एका गर्भश्रीमंत माणसाच्या मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं. सासरे फ्लॅट दुकान देतो फक्त बायकोला घेऊन राह म्हणाले. त्याने साफ नकार दिला, आईला सोडून कुठेच जाणार नाही, मला फ्लॅट दुकान काही नको म्हणाला. आईच्या डोळ्यात पाणी तरळले. अलगकार नागरत्न थोडीशी कठीण आहे अलग, म्हणजे वरवर पाहत ती सोपी आहे पण त्या ठिकाणी लग्न का केलंय असा प्रश्न विचारणारी, आईच्या ताटाखालचं पदराखालचं पिल्लू असलं असणं पण लग्नानंतर त्या ठिकाणी आईप्रमाणेच पत्नीलाही सांभाळणं हे कर्तव्य नाही का? सगळं कलय शिवणकाम करून तिने मुलाला इंजिनियर बनवलं हे ठीक आहे, म्हणजे मुलाने आईचे उपकार फेडले पाहिजेत, आईला जपलं पाहिजे, आईला सांभाळलं पाहिजे हे अगदी बरोबर आहे, तो श्रावणबाळे असला पाहिजे हेही बरोबर आहे. पण तरीही त्याने आपल्या बायकोलाही तितकाच सांभाळ करणं, बायकोला वेळ देणं, बायकोवर राहणं हे गरजेचं नाही का? आणि कोणाचीच आई कधीच असं म्हणणार नाही की तू माझ्याबरोबरच राहा, किंवा बायकोपासून कोणाचीच आई कधीच तोडणार नाही, कारण आई इतकी निष्ठुर कधीच नसते. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले अलगकार श्री बाळ माने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर. भल्या पहाटे कडाकीच्या थंडीत तो महामार्गावर मोटरसायकल निघाला. थंडीने हातपाय गारटल्याने वाटेत त्याला कितीतरी वेळा थांबावे लागले. अखेर सकाळी 10 वाजता तो त्या गावी पोहोचला. एका नामांकित कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट आज त्याच्या हाती येणार होते. वा अलगकार बाळ, तुमचं नाव जरी बाळ असलं तरी तुम्ही अलग मधले बाप आहात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अगदी महामार्गावरून तो मोटरसायकल निघाला, वाटेत

हातपाय गारठले पण विचार गारठले नाही, पण स्वप्न गोठलं नाही, म्हणून तर तो तिथपर्यंत पोहोचला आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हाती आलं. खरं म्हणजे त्याच्या जिद्दीला, त्याच्या कार्यप्रवण क्षमतेला, कार्यप्रवणतेला, कार्यकुशल असलेल्या कार्यमग्नतेला मानाचा मानाचा मुजरा. आणि खरंच अशा प्रकारची माणसं काही ना काही करत असतात आणि सतत त्या ठिकाणी आपल्याला हवं त्या पद्धतीने हवं तसं काम करून आणि योग्य पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कंपनीचा नफा करून देत असतात. वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले तसं पाहायला गेलं तर प्रबोधकार म्हणूया, अलककार म्हणूया, त्या अलककार सौ विद्या मलवडकर, विद्याराणी या टोपण नावाने लिहिणाऱ्या तारगाव सातारा येथील अलककार विद्या लिहितात. त्याच्या बदलत्या रंगानुसार ती त्याच्या रंगात रंगण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या अंतरंगातला खरा रंग तो कधीच मिटवू शकला नाही. वा अलककार विद्या, तो रंग अंतरंगातला मिटवू शकला नाही, हे अंतरंग तुम्ही उलगडलं, हे अंतरंग तुम्ही जाणून दिलं. हे नुसतं अंतरंग नाहीये तर तुम्ही अंतरंगात रंग भरलेत, पण रंगात रंगुनी मी वेगळा मी बावळा असं जसं म्हटलं तर सुरेश भटांच्या गझलेत, तसं त्या ठिकाणी अंतरंग कधीच मिटवू देऊ नये, कारण अंतरंग हे आपलं स्वतःच असतं आणि ते त्या ठिकाणी ती आपली संपत्ती असते. दमदार अलग रंगात रंगलं पाहिजे, पण आपण आपलं अस्तित्व मात्र सोडू नये. अस्तित्ववादाची उत्तम पहचान असलेली, उत्तम ओळख असलेली तुमची अलग खूप छान वाटलं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, आता माझ्या माहितीप्रमाणे 2021-22 नंतर म्हणजे जवळजवळ 3-4 वर्षानंतर आपल्याकडे अलक पाठवली आहे अलककार जयश्री उत्तरेश्वर अवताडे गायकवाड तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. अलककार जयश्री लिहितात एकटी, खूप दिवसांनी राजला भेटली होती. आज राजने आणलेला सुंदर गजरा केसात माळून नंदिनी खूपच आनंदी दिसत होती. मोगऱ्याच्या सुगंधाने ती मोहरून गेली होती आणि अचानक अलाराम वाजून तिला जाग आली. जवळ कोणीच नव्हते. तिच्या डोळ्यातून टपटप टपटप अश्रू वाहू लागले, कारण राजला देवाघरी जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाली होती. गेली 5 वर्ष घरात ती एकटीच होती. अलंकार जयश्री, मग विचार करा, तुमचा विरह आम्हा सगळ्यांना किती जाणवला असेल, तुमचा वियोग आम्हा सगळ्यांना किती जाणवला असेल. तुम्ही 4-4 वर्ष अलग पाठवत नाही, 4 वर्षांत तुम्हाला आमची आठवण होते. आम्ही एकटे नाही का पडलोय, आणि तुम्ही या एकटेपणाची एकाकीपणाची पण भास आभासाच्या या खेळाची अत्यंत अत्यंत सुंदर अशी रचना तुमच्या आलकून केलीत. फक्त आता नियमितपणे आलक पाठवा, अन्यथा आम्हालाही तो भासाभासाचा खेळ खेळत राहावा लागेल. अलककार मित्रांनो, आरजी जगदीश वळणाऱ्या आता पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले दीपी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार दीपक पटेकर सावंतवाडी सिंधुदुर्ग येथून. अलककार दीपक लिहितात, भाऊबंधाच्या लग्नात लग्न ठरावात ज्येष्ठ असूनही आपल्याला विचारात घेतलं नाही, म्हणून त्याने तत्वांची भाषा करत इतर भावकी पै पावणे यांना लग्नात न जाण्यासाठी पेटवले. भावकीतील ज्येष्ठ म्हणून निमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव घालून मान सन्मान म्हणून सफारी सूट पत्नी साडी चोळी घेऊन यजमान सपत्नीक घरी निमंत्रण द्यायला आल्यावर तत्व बाजतात गुंडाळून ते मांडवात पाहुण्यांच्या स्वागतासाठी सर्वप्रथम पोहोचले. वा अलकार दीपक, म्हणजे गावोगावी चालणारं मानअपमानाचं नाट्य तुम्ही अलकमधून फार सुंदररित्या उभारलं, पण ही माणसं फारच आत्मसंतुष्ट असतात, अल्पसंतुष्ट असतात, हे आत्ममग्न असतात, हे आपल्यापुरती जगतात. यांना कधीच कळत नाही की आपल्यामुळे कोणाचं तरी अडतंय किंवा आपण अडून बसलो तर लग्न होईल, पण त्या ठिकाणी उगाचच ठपका बसेल. आणि म्हणून भावकी गावकी आपण सांभाळत असतो, पण कधी कधी होतं असं, चूक होत असते. आपण मोठे आहोत, आपण ज्येष्ठ आहोत, मग आपण मोठे असल्यानंतर आपण असं का बघावं असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवले कोगनोळी कर्नाटक येथून अलककार वृषाली पाटील यांनी. अलककार वृषाली लिहितात, साफसफाई करताना तिचं लक्ष कोपऱ्यातल्या दिव्याकडे गेलं. धुळीने मात्र

तेव्हा तिने स्वच्छ केला आणि वाट लावली. उजळलेल्या घराकडे बघत म्हणाली, चला आता माझा नंबर. अलग करुशाली, तुम्ही खरं म्हणजे आता माझा नंबर असं म्हणाल नाहीत, तुम्ही तो दिवा स्वच्छ केलात आणि आमची नजर स्वच्छ केली. आम्ही तुमच्याकडे पाहत नाही, आम्ही तुमच्याकडे पाहताना घरातली अडगळ म्हणून पाहतो की काय? आम्ही तुमच्याकडे पाहताना केवळ त्या ठिकाणी घरातील एक केरसुणी म्हणून पाहतो की काय? असंच त्या ठिकाणी तुम्ही अलग म्हणून सुचवलं आणि तुमची अलग स्त्रीवादाला वाहिलेली अलग आहे, स्त्रीवादाची योग्य ओळख करून देणारी अलग आहे आणि तिच्या अस्तित्वाची अलग आहे, म्हणून ती अस्तित्ववादी पण अलग आहे. अलगकार मित्रांनो, बघा अलगकार मित्र किती सुंदर सुंदर अलग लिहितात, किती छान छान अलग लिहितात आणि अशा पद्धतीच्या अलग लिहून मनावर आणखीन सांगतात की तुम्ही किती चांगल्या प्रकारे हे सगळं मांडत असता. अलगकार वृषाली, खरंच तुमची अलग केवळ अलग नाहीये, तर तुमची अलग म्हणजे स्त्रीत्वाच्या अस्तित्वाची एक उत्तम झलक आहे. अलकप्रेमी रसिक श्रोतो, हा खरंच योग आहे, हा इतका सुंदर योग आहे. या 4 जानेवारी 2026 मध्ये आतापर्यंत 2 कुटुंबियांची अलग घेतल्या आणि आता तिसऱ्या कुटुंबाची अलग घेतोय. अलगकार कुटुंब आहे कुलकर्णी, अलगकार भार्गवी कुलकर्णी आणि अलगकार क्षितिजा कुलकर्णी म्हणजे मायलेक. अलगकार भार्गवी लिहिते, जेव्हा काळवेळ सांगून येत नाही तेव्हा वेळ प्रश्न विचारते आणि काळ उत्तर देतो. वा अलगकार भार्गवी, खरंच काळवेळ सांगून येत नाही आणि वेळ प्रश्न विचारते, म्हणून वक्त से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. वक्त सक्त झाला तर त्या ठिकाणी तुमचं आयुष्य फार म्हणजे काय होऊ शकतं, उद्ध्वस्त होऊ शकतं आणि वेळ उत्तर देते. किती सुंदर गोष्ट तुम्ही सांगितली अप्रतिम. ऐकूया आता माय अलंकार सौ क्षितिजा कुलकर्णी, रुकडी तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. ओटी, आज ओटी भरली बरे वाटले पण अचानक ओटीच रिकामी झाली. अलंकार क्षितिजा, क्षितिजा पलीकडचे तुमचे बोल असतात. ओटीच रिकामी झाली म्हणजे त्या ठिकाणी कदाचित वैधव्य आलं. ओटीच रिकामी झाली म्हणजे ओटी पोटी असणारं अर्भक जे आहे ते कदाचित त्या ठिकाणी दगावलं. ओटीच रिकामी झाली म्हणजे त्या ठिकाणी कजाग सासूने त्या ठिकाणी ती ओटी हिरावून घेतली. ओटीच रिकामी झाली म्हणजे कदाचित त्या ठिकाणी तिच्या वाट्याला दुःख आलं, अचानक काहीतरी झालं, जिने ओटी भरली ती निघून गेली आणि ती आठवण राहिली, असं काही असू शकतं. अलंकार क्षितिजा आणि अलंकार भार्गवी तुम्हा दोघींनाही मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग. अंधेरी येतील, अंधेरी मुंबई येतील. अलंकार अनुराधा जोशी लिहितात, काकांना घाईघाईने मुंबईत आणलं परंतु बरे झाल्यावर ते शहरात रमेनात. जेवण झोप सगळीच तंत्र बिघडली. अशक्त झालेले बघून मुलाने परत गावी नेऊन सोडले. आता छान आहेत. अलंकार अनुराधा, तुमची अलग ऐकल्यानंतर मला गोनी दांडेकरांचं पडगवली आणि माचीवरला बुधा, खास करून माचीवरला बुधा ही कथा आठवली आणि तो बुधा मुंबईत आला पण त्याला बरं वाटेना, तो गावी गेला तेव्हा तो बरा झाला आणि मातीत आपला जीव रमतो हे काही उगाच नाही. अलकप्रेमी रसिक श्रोते, आरजे जगदीश घेतोय आता शेवटची अलग, जी या पहिल्या वर्षातील म्हणजे पहिल्या रविवारची शेवटची अलग आहे. अलक गुरु अलंकार म नादे मयूर देशपांडे होरा पंडित पिंपरी चिंचवड. आईला न विचारता तो काल निर्णय बदलायला गेला आणि काल निर्णय लावलेली सुई टचकन हाताला टोचली. अलंकार मनादे, अलंकार मयुरेश, आम्ही तुम्हाला अलगचे महागुरु म्हणतो ते उगाच नाही, कारण सुई हाताला त्याच्या टोचली पण तुम्ही आमचे कान टोचलेत. आईला न विचारता निर्णय घेण्याचा अधिकार किंवा आईपेक्षा मोठं होण्याचा अधिकार आपल्याला कोणीच दिला नाही. खरं म्हणजे बाप्पाने बरोबर शिक्षा दिली, तू आईच्या शब्दापेक्षा पुढे जाशील तर तुलाही शिक्षा मिळणारच, असं जणू काही सज्जड दम दिला. बघा ना, छोट्या छोट्या प्रसंगातून तुम्ही किती मोठ्या गोष्टी सांगता. आता काल निर्णय, नवीन वर्ष आहे म्हणजे काल निर्णय प्रत्येकाच्या भिंतीला असणार आणि काल निर्णयाला आईने सुई टोचून ठेवलेली असते, कारण ती लगेच सापडते, ती जागा म्हणजे काल निर्णय असते. किती बऱ्याच शक्यता तुम्ही या काल निर्णय मधून या अलक म्हणून सांगितल्यात. अलक महागुरु, तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुजरा. अलकप्रेमी रसिक श्रोते आणि अलंकार मित्रांनो, आज जगदीश इथेच थांबतोय, कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: नजरों से कह दो जी।

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: बात पुराणी बड़ी सुहानी मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी

0: यांच्या आठवणींचा नॉस्टॅल्जिक खजिना।
1: आज पुरानी बड़ी सुहानी,
0: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 107.8 रेडिओ पुणेरी आवाज वरून मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात आज आपण काही कलावंतांच्या कला जीवनाचा आढावा घेऊयात. मित्रांनो, सध्या लॉकडाऊनचा काळ चालू आहे आणि आमच्या रेडिओ चॅनेलच्या वतीनं तुम्हाला एकच सांगणं आहे, घरी रहा, स्वस्थ रहा. मित्रांनो, 25 जुलै हा ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांचा जन्मदिवस. आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर चित्रपटसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे कलावंत म्हणजे निळू फुले. मित्रांनो, निळू फुले यांचं मराठी चित्रपटातील योगदान तुम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यांच्यासारखा खलनायक मराठीमध्ये झालेला नाही. निळू फुले यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर मला नेहमी वाटतं की हा अतिशय अभ्यासू आणि गंभीर प्रवृत्तीचा कलाकार आहे. 2006 साली मी निळू फुलेंची प्रदीर्घ अशी मुलाखत एका दिवाळी अंकासाठी घेतली होती. त्यावेळेला त्यांच्यासोबत ज्या माझ्या भेटी होत होत्या त्यातून मला निळू फुले समजत होते. एक अतिशय हुशार, अभ्यासू आणि गंभीर प्रवृत्तीचा असा हा कलावंत होता. त्यांना वाचनाची भयंकर आवड होती. मित्रांनो, निळू फुले यांचं खरं नाव होतं नीलकांत कृष्णाजी फुले. नीलकांत वरूनच त्यांचे निळू हे नाव पडले असावे आणि सिनेमाच्या दुनियेत देखील याच नावाने ते लोकप्रिय झाले. निळूभाऊ सुरुवातीच्या काळात आपल्या पुण्यातील वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना नर्सरी काही उघडता आली नाही. तेव्हा त्या काळात मिळणाऱ्या 80 रुपयातले 10 रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते. राष्ट्रसेवा दल हे निळूभाऊंचं अतिशय आवडीचं ठिकाण होत समाजकार्य करण्यासाठी. 1957 सालच्या सुमारास संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात निळूभाऊंनी सेवा दलासाठी येरा गबाळ्याचे हे काम नोहे हे नाटक लिहिले. या नाटकामुळे निळू फुलेंचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून दिलं आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. आणखी एक लोककलावंत राम नगरकर यांच्यासोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभर या दोघांचं मोठं नाव झालं. ख्यातनाम दिग्दर्शक अनंत मानेंच्या एक गाव 12 भानगडी या तमाशापटात निळू फुलेंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेला झेल्या अण्णा या भूमिकेनं तमाम मराठी रसिकांवर कौतुकाची छाप पडली. पुढे 1972 मध्ये त्यांनी निळू फुलेंनी नाटकात काम करायचं ठरवलं आणि विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर या नाटकात त्यांनी काम केले. या नाटकाने तर मोठा इतिहासच घडवला. त्यांना स्वतःलाही सखाराम बाइंडर आणि जयवंत दळवींच्या सूर्यास्त मधील अप्पाजी या भूमिका विशेष आवडत असायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्विकदृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य साधणारी असावी म्हणूनही त्यांनाही आवडत असावी. सखाराम बाईंनंतर तेंडुलकरांच्याच सामना या मराठी चित्रपटात निळू

रसिकांना निळूभाऊ आपलेसे वाटून गेले. सामना या चित्रपटात डॉक्टर लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकवतात. हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटाचा एक हाय पॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉक्टर लागूला तेव्हा झाली होती, त्यामुळे सामना करताना दोघांना खूप मजा आली. हिंदूरावांची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि साखर सम्राटांकडून सुरू असलेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावीपणे मांडत तेंडुलकरांनी हिंदूरावांची भूमिका अतिशय जबरदस्त रीतीने लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला. सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडे अशाच पद्धतीच्या भूमिकांची मोठी रांग लागली. सगळेच चित्रपट काही तेवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचा पोटापाण्याचा व्यवसाय हाच असल्यामुळे येथील त्या भूमिका त्यांना कराव्या लागत होत्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक त्यांना रंगवावा लागत असेल. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छील असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. गावचा पाटील म्हणजे निळू फुले असं एक समीकरणच होऊन गेलं होतं. मराठी सिनेमातल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापूरातल्या मुक्कामात शेवटी एकदा ते वैतागून दिग्दर्शकांना म्हणाले, अरे गेल्या 3 सिनेमात मी तेच करतोय, निदान यावेळी एखादी बाई तरी बदला. निळूभाऊंचा ह्युमर असा मस्त होता. एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलवलं होतं. त्यावेळी त्या कलावंताच्या आईनं असल्या नालायक हलकट माणसाला मी जेवायला वाढणार नाही असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती. मध्येच कधीतरी भुजंगासारखा एखादा वेगळा सिनेमा त्यांना करायला मिळायचा. भस्म्यारोग झालेला त्यातला खादाड भुजंग साकारताना निळूभाऊंनी मजा आणली होती. त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर जाऊन त्यांना एकदम सुरेख भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यावर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळू फुलेंच्या वाट्याला आली. सत्ता केंद्राच्या अत्यंत जवळ राहूनही सिंहासनाच्या सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी अतिशय सुंदर रीतीने वठवली होती. निळूभाऊंचं त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयी सर्व प्रतिक्रिया इतक्या टोकदारपणे व्यक्त झाल्या होत्या की तो चेहरा आजही डोळ्यासमोर हटत नाही. जब्बार पटेल यांच्या बहुतेक सिनेमात निळू फुले असायचीच. मग तो जयत जयत असो की एक होता विदूषक असो किंवा मुक्त असो. निळू फुले यांनी थोडेफार हिंदी सिनेमाही केले. कुळीमध्ये ते अमिताभ बच्चन यांच्या समोर उभे राहिले तर महेश भट्ट यांच्या सारांशमध्ये त्यांनी खलनायक साकारला होता. पण निळू फुले हिंदीत फार काही रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमाचा ठसकाच अधिक भावत असावा. निळू फुले यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते तर त्याही पलीकडे जाणारी खऱ्या आयुष्यातील माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका त्यांची समोर असून जगत होते. महात्मा फुलेंचा वारस सांगणारे एक सामाजिक अंग निळू फुलेंकडे होते. सर्वसामान्य गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळ होती. शबनम झब्बा अशा साध्या वेशात ते तसे त्या कार्यकर्ताच वाटत असायचे. राष्ट्रसेवा दल असेल, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग 3 वर्षे त्यांना पुरस्कार मिळाला. साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला होता. सूर्यास्त या नाटकासाठी त्यांना नाट्य दर्पण हा पुरस्कार देखील मिळाला होता. त्याचप्रमाणे जयवंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराचे मानार्थी होते. मित्रांनो, निळू फुले अतिशय भरभरून आपलं आयुष्य जगले. किती दुर्दैवाचं असतं पहा, जुलै महिन्यातच त्यांचा वाढदिवस आणि मृत्यू देखील त्यांचा 13

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा, आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात बात पुरानी बड़ी सुहानी आणि आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, 25 जुलै हा गायक संगीतकार बाबूजी तथा सुधीर फडके यांचा जन्मदिन। 25 जुलै 1919 येथे कोल्हापूरला बाबूजींचा जन्म झाला। बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे। आजही त्यांचे घर वाडा फणसे या गावात अस्तित्वात आहे। त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यानंतर ते तिथे स्थायिक झाले। बाबूजी

त्यांचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्ये सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले. कोल्हापूर सोडून सुधीर फडके मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात 2 वर्षे दौरा करून त्यांनी मैफिलीमध्ये आपल्या गायनाचे सादरीकरण केले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलवण्यासाठी केला. त्यामुळे काय झालं की अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक आणि संगीतकार म्हणून ओळख झाली. HMV सोबत 1941 मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला ठाऊकच असेल की त्यांनी काही काळ प्रभात या चित्रसंस्थेत देखील काम केले होते. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी 29 मे 1949 ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वतःच्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते. काही जण यांच्या लग्नातील मंगलाष्टके चक्क मोहम्मद रफी यांनी म्हटली होती असे सांगितले. कवी ना देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून सुधीर असे सुटसुटीत नामकरण केले. सुधीर फडके यांनी सुमारे 110 चित्रपटांना तर 20 हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीतं, भक्तिगीतं आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजवले आहे. बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे अशा दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसवले होते. गायक संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या माननीय सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेता दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. हिंदी चित्रपटातील भाभी की चुडिया या चित्रपटाचे ज्योती कलश छलके हे पहाटेचं गाणं आजही रसिक मनांचा ठाव घेत. पहिली तारीख या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले दिन है जमाना आज पहिली तारीख है, खुश है जमाना आज पहिली तारीख है हे गाणं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं होतं. संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेनं प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्राच्या घराघरात सुधीर फडके जाऊन पोचले ते गदिमांच्या गीत रामायणामुळे. या गीत रामायणातील 56 गीतांसाठी त्यांनी दिलेलं संगीत आणि केलेलं गायन हा एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत रामायणाचे देश विदेशात 1800 अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या काळी सुपरहिट ठरला होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावर वीर सावरकर चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी अक्षरशः कूपन्स विकून अनेक कार्यक्रम करून निधी गोळा केला. त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सुरसिंगार सांसद पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार अशा मान्यवर पुरस्कारांचा समावेश करता येईल. अमेरिकेतील इंडिया हेरिटेज फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. हा माझा मार्ग एकला या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक 1963 मध्ये पंडित नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते सुधीर फडके यांनी स्वीकारले होते. तर 1991 साली राष्ट्रपती व्यंकटरामन यांच्या हस्ते संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. याशिवाय मास्टर दीनानाथ संगीत पुरस्कार आणि राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तसेच सह्याद्री स्वररत्न पुरस्कार याची देखील मानकरी होती.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदित रहा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, 22 जुलै हा पार्श्वगायक मुकेश यांचा जन्मदिवस। मुकेश म्हटलं की आपला राज कपूर आठवतो, त्याचे चित्रपट आठवतात। राज कपूर आणि मुकेशचं खास नातं होतं। काय होतं

होतं हे जेव्हा आपण पाहू लागतो त्यावेळेला मुकेशच्या संपूर्ण कारकिर्दीकडे आपला नजर टाकावी लागते. मित्रांनो, दिल्लीच्या माथुर दाम्पत्याला एकूण 10 अपत्ये होती, त्यातला मुकेश हा 6वा. मुकेशची बहीण सुंदर प्यारी हिला शिकवायला संगीत शिक्षक त्यांच्या घरी येत होते आणि मुकेशला गाण्याची आवड त्याच वेळेला लागली. 10वीनंतर मुकेशने शालेय शिक्षण सोडले आणि सरकारी नोकरी तो रुजू झाली. या कालखंडात त्याने गाणे शिकायला आणि रेकॉर्डिंगचे तंत्र शिकायला सुरुवात केली. मोतीलाल राजवंश म्हणजे अर्थातच बॉलिवूडचे मोठे अभिनेते मोतीलाल हे मुकेश यांचे दूरचे नाते. एका लग्नात त्यांनी मुकेशला गाताना ऐकले आणि मुंबईला आणले. पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे मुकेश गाणं शिकले. इथेच त्यांची ओळख राज कपूर यांच्यासोबत झाली. राज कपूर देखील त्यांच्याकडे गाणे शिकायला येत असत. याच काळात मुकेशला एक गायक नटाची भूमिका मिळाली. त्या सिनेमाचे नाव होते निर्दोष. हा चित्रपट 1941 साली आला होता. पार्श्वगायक म्हणून 1945 साली त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले पहिली नजरसाठी. संगीतकार होते अनिल विश्वास. या सिनेमाचा निर्माता होता मजहर खान. त्याला हे गाणे अजिबात पसंत नव्हते आणि सिनेमातून काढून टाकायला त्यांनी सांगितले होते. पण अनिल विश्वास यांनी त्यांना विनंती केली आणि सांगितले की फक्त एक आठवडा आपण हे गाणे सिनेमात ठेवतो, जर लोकांना आवडले तर राहू दे, नाही तर कापण्याचा पर्याय आपल्याकडे आहेच. सिनेमा प्रदर्शित झाला आणि हे गाणे ऐकून रसिक प्रचंड भारावून गेले. नक्की हे गाणं कोण गातोय, सैगल की मुकेश, अशा अक्षरशः पैजा लागल्या गेल्या. अशा प्रकारे लोकप्रियता वाढल्यानंतर ते गाणं सिनेमात कायम राहिलं. मुकेशवर सुरुवातीला सैगल यांचा असा प्रभाव होता, हा कमी करून त्याला त्याच्या शैलीत गायला लावले नौशाद यांनी अंदाज या चित्रपटात. गंमत म्हणजे या चित्रपटात मुकेशची गाणी दिलीप कुमारच्या तोंडी आणि रफीची गाणी राज कपूरच्या तोंडी होती. चित्रपट आग हा राज कपूरचा पहिला आरके बॅनरचा पहिला चित्रपट. यात मुकेश याला राज कपूरने गायला लावलं आणि तिथूनच राज कपूरचा आवाज म्हणजे मुकेश हे समीकरण ठरलं. पुढे शंकरजी किशन यांनी मुकेशच्या आवाजाचा भरपूर उपयोग करून घेतला. पण नौशाद पासून लक्ष्मीकांत तरला या सगळ्या संगीतकारांकडे मुकेश गात होता. स्वभावाने अतिशय नम्र असलेल्या मुकेशचा प्रेमविवाह सरला त्रिवेदी यांच्यासोबत 1946 साली झाला. दोघांच्या घरातून तीव्र विरोध होता. यांचा संसार टिकणार नाही असे त्याच्या सासऱ्यांना वाटले, पण हा संसार चांगलाच टिकला. अमेरिकेला जायच्या आधी 4 दिवस दोघांच्या लग्नाचा 3वा वाढदिवस देखील साजरा झाला. अतिशय खडतर असा त्यांचा संसार झाला. मुकेशने सिनेमे निर्माण केले, वितरित केले, पण त्यात त्याला जबर फटका बसला. शैलेंद्रच्या 3री कसमचे मुंबईतील वितरण मुकेश यांनी स्वतः केले होते. यात त्यांना इतकं अपयश आलं की त्यांना अक्षरशः नादारी जाहीर करावी लागली आणि त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांवर पण झाला. मुकेशच्या मुलांना म्युन्सिपॅलिटीच्या शाळेत शिक्षण घ्यावे लागले. जेव्हा राज कपूरसाठी मुकेश गायचा तेव्हा त्याला 500 रुपये मिळायचे आणि इतरांसाठी गायचा तेव्हा 300 रुपये मिळायचे. मुकेशला त्याच्या आवाजाच्या मर्यादा ठाऊक होत्या, म्हणून कितीतरी वेळा त्यानेच मंडाळे रफी यांचे नाव सुचवले होते. राज कपूरचा तो अतिशय जिवलग मित्र होता. राज कपूरला अनेक वेळा धीर देऊन अडचणीतून तो बाहेर काढायचा. वैजयंतीमाला नावाच्या वादळाने राज कपूरचे घर उद्ध्वस्त केले तेव्हा त्या काळात मुकेश आणि कृष्ण भाभी म्हणजे राज कपूरच्या पत्नी यांनी राज कपूरला पुन्हा एकदा मार्गावर आणले. मुकेश यांची गाणी आपल्या काळजात घट्ट बसलेली आहे. हृदयाला स्पर्शणारा हा त्याचा आवाज आहे. राज कपूर आणि मुकेश हे जरी समीकरण असलं तरी पुढे 60च्या दशकामध्ये जवळपास

अभिनेत्यांना मुकेशचा आवाज दिला गेला. अगदी अमिताभ बच्चन यांनी देखील मुकेशच्या स्वरात रुपेरी पडद्यावर काही गाणी गायली आहेत. कल आज और कल या चित्रपटानंतर शंकर जी केशरी यांचे आरके फिल्म्स मधले मधुर संगीत संपले. राज कपूर सुद्धा नायकाच्या भूमिकेतून बाजूला झाला आणि तिथून मुकेश मागे पडत गेला. बॉबीच्या वेळी शैलेंद्र सिंग आरके कॅम्पसमध्ये आला. त्यानंतर मात्र राज कपूरने सत्यम शोम सुंदरम हा चित्रपट सेटवर नेला तेव्हा मुकेश खूप अस्वस्थ होता. तो कृष्ण भाभीकडे गेला आणि तिला मध्यस्थी करायला सांगितले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच कृष्णाने राज कपूरला सांगितले की मुकेशसाठी या चित्रपटात एखादं तरी गाणं तुम्ही नक्की ठेवा. राज कपूरने ते ऐकलं आणि या चित्रपटात मुकेशने गाणं गायलं, पण दुर्दैवानं हे त्याचं आरके मधलं शेवटचं गाणं ठरलं. राज कपूरचा नेहमी असा रिवाज असायचा की रेकॉर्डिंगच्या नंतर राज कपूर आणि मुकेश हे व्हिस्कीचा आनंद घेत आपलं रेकॉर्डिंग एन्जॉय करायचे. या सत्यम शोम सुंदरच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला सुद्धा राज कपूरने खास मुकेशसाठी एक व्हिस्कीची बाटली मागवली होती. पण गाण्याचं रेकॉर्डिंग खूप लांबलं आणि पहाटे विमानाने मुकेश अमेरिकेच्या दौऱ्यावर गेला आणि डेट्रॉइटला गाणं गात असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिथेच त्याचा अंत झाला. राज कपूरने ती बाटली शेवट परत उघडलीच नाही, ती तशीच ठेवली. मित्रांनो, असं नातं होतं राज कपूर आणि मुकेश यांचं. आज मुकेशला आठवताना मला कित्येक त्याची गाणी युगलगीते आठवत आहेत. आपण मुकेशने गायलेलं आणि राज कपूरवर चित्रित झालेलं एक गीत आता ऐकूयात.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही ट्यून केलं आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. रेडिओ पुणेरी आवाजच्या वतीनं सर्व श्रोत्यांना एकच कळकळीची विनंती आहे, या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरी राहा, स्वस्थ राहा. करोना या विषाणूचा फैलाव सर्व भागात मोठ्या झपाट्याने होत आहे, त्यापासून वाचायचं आहे, लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. मित्रांनो, आत्ता जसं आपण सांगितलं जिंकायचं आहे, तसाच एक विजय 26 जुलै या दिवशी आपण मिळवला होता. 26 जुलै 2000 या दिवशी कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचा पराभव करून विजय नोंदवला होता. हा विजय भारतीय इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखा आहे. मित्रांनो, कारगिल द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढलेले हे चौथे युद्ध मे ते जुलै असे 3 महिने चालले होते. 26 जुलै

1999 रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. 60 पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे तब्बल 527 जवान शहीद झाले होते. 1965 आणि 1971 पेक्षा या युद्धाचे स्वरूप वेगळे होते. या दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते, पण कारगिल युद्धाच्या वेळी भारताने आपल्या हद्दीत राहूनच पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला, त्यामुळे शत्रू फक्त चित झाला नाही तर त्याला तिथून अक्षरशः पळ काढावा लागला. या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिल वरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णतः भारताच्या बाजूने वळाले. 4 जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी राजनैतिक आणि मानसिक दृष्ट्या मोठा धक्का होता. कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल, द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती इथे पंतप्रधान शहीद जवानांना आदरांजली वाहतात. मित्रांनो, भारतीय सैन्याने मिळवलेल्या नेत्रदीपक विजयासाठी आपण कायम ऋणी राहायला पाहिजे आणि त्यांना शहीद जवानांना आदरांजली वाहताना आपण आता हे गीत ऐकूयात आणि आजचा कार्यक्रम संपवूयात. नमस्कार.

0: वर्ष हे जनगणनेचं।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल। या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया।

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। मित्रांनो, मी बोलत होते कर्म श्रेष्ठ की भाग्य श्रेष्ठ याबद्दल, आणि आपण एक गोष्ट ऐकली, कर्म भाग्य आणि बुद्धी यांची, या तिघांमध्ये वादविवाद चालू होता की मी मोठा आहे म्हणून। आणि त्याच वेळेला राजा तिथून जात होता, राजाने त्यांचं बोलणं ऐकलं आणि राजा त्यांच्याजवळ गेला। तेव्हा त्या तिघांनी राजाला रिक्वेस्ट केली की तुम्हीच निर्णय करा की आमच्या तिघांमध्ये कोण मोठा आहे ते। मग राजा म्हणतो की तुम्ही सिद्ध करून दाखवा, आणि राजा प्रत्येकाला एक आठवड्याची मुदत देतो की तुम्ही एका आठवड्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे। मग सिद्ध कसं करणार, तर त्याच वेळेला एक लाकूड तोडा चालला असतो जंगलामधून। तर राजा सांगतो की ह्या लाकूड तोड्यावर तुम्ही तुमचा प्रयोग करून दाखवा। मग कर्म लाकूड तोड्यामध्ये प्रवेश करतं, आणि जेव्हा त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लाकूड तोड्याच्या एक आठवड्यामध्ये काहीच परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही। नंतर भाग्याची वेळ असते, भाग्य पण जेव्हा प्रवेश करतं तरी लाकूड तोड्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही, आणि जेव्हा बुद्धी प्रवेश करते तेव्हा लाकूड तोड्याच्या परिस्थितीमध्ये खूप सुधारणा होते। आणि अशा प्रकारे हे सिद्ध होतं की कर्म पण श्रेष्ठ नाही, भाग्य पण श्रेष्ठ नाही, तर दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे ती बुद्धी। पण काही वेळेला आपण असं पाहतो की आपण खूप इमानदारीने खूप मेहनतीने काम करतो तरी पण आपल्याला यश येत नाही। या उलट आपण बघतो की जे बेईमानपणाने वाईट मार्गाने काम करतात त्या लोकांची तर खूप मजा चालली असते। मग अशा वेळी आपल्या मनात विचार येतो की ईश्वर कधी बघणार, ईश्वराच्या दरबारात मला न्याय मिळणार की नाही, की हे असंच चालू राहणार, आणि त्यामुळे आपल्याला उदासीनता येते। पण असं म्हटलं जातं की कर्माचा आपल्या जन्माशी खूप असा घनिष्ठ संबंध आहे, आणि म्हणतात की जसं आपलं कर्म असेल तसा आपला जन्म असतो। परंतु ह्याचा अर्थ काही लोकांनी खूप वेगळा घेतला आहे। त्यांनी असं म्हटलं की जसं कर्म असेल तशा प्रकारच्या योनीमध्ये आपला जन्म होईल, आणि त्यामुळे मनुष्य घाबरतो की माहीत नाही ह्या कर्मामुळे मला कुठल्या योनीमध्ये जन्म मिळेल, किंवा त्यामुळे मृत्यूचाही त्याला खूप भय असतं। आणि जसं आपण शास्त्रामध्ये पण ऐकलेलं आहे की 84 लाख योनी आहे, आणि हा प्रत्येक योनीमधून आपल्याला जावं लागतं जर कर्माचं फळ भोगायचं असेल तर। आणि जेव्हा आपण ह्या 84 लाख योनीमधून प्रवास करतो तेव्हा शेवटचा कुठला आपला जन्म हा मनुष्याचा असतो। जर असं आपण मानून चाललं की कर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला 84 लाख योनीमधून प्रवास करावा लागतो, तर आपला हा अंतिम जन्म आहे मनुष्याचा, तर हा खूप सुखी समाधानी शांती पूर्ण असायला पाहिजे होता। पण असं आपण बघत नाही, उलट तर आज किती बिमारी आहे किंवा अशांती आहे, सुख नाहीये, किती कष्ट करावे लागतात। तर असं नको हवं होतं ना की आपण कर्माचं फळ तर भोगून आलेलो आहोत, आपण आपली शिक्षा भोगलेली आहे, तर आपल्याला आता चांगलंच जीवन असायला पाहिजे होतं। पण या उलट आपण बघतो, आपण काही वेळेला बघतो की एखादा मूल जन्माला येतं तर येतानाच ते डिफेक्टेड असतं, कधी छातीमध्येच होल

असतो तर आजारीच असतं, त्याला आल्याबरोबरच आयसीयू मध्ये ठेवावं लागतं, आई मुलापासून दूर असते, अशा बऱ्याचशा घटना आपण पाहतो. तर मग त्यावेळेला त्याने असं काय कर्म केलं आहे? जन्मल्याबरोबर त्याने तर असं काही कर्म केलं नाही, तर मग त्याचा जन्म चांगलाच असायला हवा होता. आणि जर आपण असं मानून चालो की हा ह्याला आहे पूर्वजन्माचं काहीतरी फळ आहे असं आपण मानून चालो, तर हा तर पूर्ण प्रवास करून आलाय ना 84 लाख योनी मधून, आणि हा शेवटचा जन्म मनुष्य जन्म हा तर चांगला हवा होता. मग हे असं का होतं हे आपण बघूया. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपण पाहत होतो की जन्मताच एखादं मूल हे डिफेक्टेड आहे किंवा एखाद्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं आणि एखाद्या ठिकाणी दुःखाचं वातावरण होतं, काही ना काही कारण बनून जातं. तर असं काय केलं जन्मताच, असं त्याने तर काही कर्म केलेलं नव्हतं, मग हे कुठल्या कर्माची सजा आहे असं म्हणणार आपण. जर आपण पाहिलं की 84 लाख योनीमधून तो प्रवास करून आलेला आहे आणि हा मनुष्याचा जन्म मिळाला तर तो खूप संपन्न असायला हवा होता, पण असं होत नाही. वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि आपण असं मानून चाललो की हा एखाद्याने एक हिंसक कृत्य केलं की कुणाचा खून केला, कुणाची हत्या केली, तर त्याला हिंसक योनीमध्ये जन्म मिळाला असं आपण समजू. समजा तो वाघ झाला किंवा सिंह झाला, तर वाघ आणि सिंहाचं तर कामच आहे हिंसा करणं, शिकार करणं. मग त्या योनीमध्ये जन्म घेऊन त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली असं आपण कसं म्हणू शकतो? कारण वाघ आणि सिंहाचं तर कामच आहे की हिंसा करणं, तिथे त्याला आनंद प्राप्त होत आहे ते काम करण्यामध्ये. मग आपण नाही म्हणू शकत की हा हे त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. कर्माचं फळ मिळणं म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होणं आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकतो की हा मी हे काम पुन्हा कधीच करणार नाही. आणि तुम्ही बघता की पशु पक्षी किती स्वच्छंदपणे फिरत असतात, त्यांना कुठलं टेन्शन असतं का? परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये तर रोज काही ना काही टेन्शन आहे, समस्या आहेत, शारीरिक बिमारी आहे, मानसिक बिमारी आहे. तुम्ही पशु पक्ष्यांना कधी आजारी असल्याचं बघितलंय का? ते तर किती छानपणे त्यांचं आयुष्य जगत असतात. आणि भोगण्याची योनी मग ती कशी म्हणता येईल? ते कुठे भोगत आहेत काय? ते तर त्यांचं मस्त काम चाललंय, उडायचं टेन्शन नाही, काम जेवण बनवायचं टेन्शन नाही, कसलंच त्यांना टेन्शन नाहीये. ना घर बांधायचंय, ना पैसा कमवायचाय, काहीच नाही करायचंय. मग ती भोगण्याची योनी कसं म्हणता येईल? उलट मनुष्याच्या जीवनामध्ये इतके उतार चढाव असतात, कधी दुःख आहे तर कधी सुख आहे, तर कधी निराशा आहे, तर कोण अपघातच करतंय, तर कोण भिकारीच आहे, तर किती वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. मग हीच योनी, मनुष्याची जी योनी, हीच भोगण्याची योनी म्हणता येईल? जसं म्हटलं जातं की जे आपण बी पेरू तेच फळ मिळेल आपल्याला. जसं आपण मिरचीचं बी लावलं तर आपल्याला मिरचीच येते, तिथे आंबा तर येणार नाहीये ना. मग आपल्याला जर ईश्वराने मनुष्य योनीमध्ये घातलेलं आहे तर आपला नेक्स्ट जन्म हा मनुष्य योनीमध्येच असेल, तो कसा काय जनावराच्या योनीमध्ये जाऊ शकतो? कारण बघा, पशु पक्ष्यांना तर आपलं जीवन तर खूप आवडत असतं, ते त्याला एन्जॉय करत असतात, परंतु मनुष्यच आपल्या आलेल्या परिस्थितीमध्ये इतका हताश होऊन जातो, उदास होऊन जातो की कधी कधी तो आपला जीवघात करण्याचाही प्रयत्न करतो. म्हणजे कुणाला आपली योनी प्रिय नाहीये? मनुष्यालाच आपली योनी प्रिय नाहीये ना. कधी बघितले जनावरे वगैरे कधी आत्मघात करतात वगैरे, असा कुठला प्रकार आपल्याला आढळला? असं होत नाही. म्हणजे भोगण्याची जी योनी आहे ती मनुष्याची योनी आहे. एकदा न्यूज पेपर मध्ये मी एक कार्टून पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 3 वानर दाखवले होते. तर एक वानर म्हणतंय की मनुष्य आपल्याला समजतायत की आम्ही त्यांचे वंशज आहोत. तर दुसरा म्हणाला काय, त्यांचं प्रमोशन झालं काय? तर तिसरा म्हणतो की नाही, मी यांना आमचे वंशज मानणारच नाही, कारण हे स्वतःच एकमेकांच्या खुनाचे इतके प्यासे असतात की हे आपले वंशज कसे असू शकतात? आपण तर असं काही कामच करत नाही, मी तर यांना कधी स्वीकारच करणार नाही आपले वंशजच्या रूपात. म्हणजे बघा, जनावर देखील आपल्याला आपले वंशज म्हणून स्वीकार करू शकत नाही. म्हणजे ही कुठली मनोवृत्तीचं हे दर्शन केलं त्या कार्टून मधून? माणसाच्या मनोवृत्तीचं हे दर्शन होतं की ते इतक्या खालच्या तळावर गेलेले आहेत की पशु पक्षी सुद्धा आपल्याला त्यांचे वंशज म्हणून स्वीकार करणार नाहीये. म्हणून पशु पक्ष्यांची योनी ही भोगण्याची योनी नाही म्हणता येणार. आता कधी आपण ऐकलं की एखाद्या मनुष्याला आपला पूर्वजन्म आठवलाय, मग त्याने कधी असं सांगितलंय का हा आम्ही पूर्वजन्मामध्ये वानर होतो किंवा सिंह होतो किंवा आम्ही कुठला पशु होतो? नाही, त्याने आपल्या पूर्वजन्माबद्दल मनुष्याचंच रूप सांगितलेलं आहे. तर आपण बघूया आणखीन काय होतं ते. तोवर घेते एक मी छोटासा ब्रेक.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

0: नमस्कार, आप नहीं कटाए रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। आपण पाहत होतो की मनुष्याचा पुन्हा जन्म हा मनुष्यामध्येच होतो आणि अमेरिकेमध्ये ह्या गोष्टीवर एक रिसर्च चालू आहे। तर ते लोक काय करतात की त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करतात आणि त्याला त्याच्या पूर्वजन्मामध्ये घेऊन जातात। कारण कधी काय होतं की मनुष्याचं वर्तमान जी बिमारी आहे त्याचं काही वेळेला कारण हे सायकोलॉजिकल असतं, म्हणजे पूर्वजन्मातलं ते कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं, त्यामुळे तो त्याला आजारी आहे असं त्याला भास होत असतो। बाकी त्याला आजार पण नसतं, पण त्याला तसं वाटत असतं। त्याच्यावर त्यांनी एक उदाहरण दिले की एक स्त्री होती जिला खूप कंबरेचा त्रास होता आणि ती डॉक्टरांकडे गेली आणि खूप अलग अलग टेस्ट केल्या, डॉक्टर्स दोन तीन डॉक्टर्स केले, सगळीकडून तिने मोठमोठे डॉक्टर्स केले, तरी पण सगळीकडून आहे ना तिचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले। आणि रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा पण तिच्या आजारपणामध्ये काहीच फरक पडला नव्हता। तिची कमर दर्द जी करायची ती करायचीच, त्यामुळे आणि तो जो तिला त्रास होता तो फक्त आत्ताचा नव्हता, खूप

पायापासून तो तिला तो त्रास होता. मग काय केलं डॉक्टरांनी, तिला हिप्नोटाईज केलं आणि तिला तिच्या पूर्वजन्मामध्ये घेऊन गेले. मग त्यावेळेला ती तिच्या पूर्वजन्माची भाषा बोलू लागली आणि मग त्या बहिणीला ना प्रश्न विचारले की तुम्ही कसं शरीर सोडलं, तुझ्या हॉबीज काय आहेत वगैरे वगैरे, की कुठे राहत होती, अशा प्रकारे सगळा त्यांचा बायोडाटा घेतात. आणि तो बायोडाटा घेतल्यानंतर जे स्थानाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी जातात, त्यांच्या नातेवाईकांना विचारतात आणि मग दोन्ही रिपोर्ट को रिलेटेड करतात. आणि जेव्हा समजतं की हा ही हे जे हिप्नोटाईज केल्यानंतर जे तिने सांगितलं ते अगदी बरोबर होतं हे असं आढळून आलं. आणि त्यामुळे तिचा जेव्हा विचारलं की तिचा मृत्यू कसा झाला, तर एका कार ऍक्सिडेंट मध्ये झाला आणि त्यावेळेला तिच्या कमरेवर एकदम मुक्का मार बसला आणि त्यामध्ये तिची मृत्यू झाली. मग जशी अंतिम स्थिती असते त्याप्रमाणे तो आत्म्यामध्ये तो संस्कार जो आहे तो पक्का होतो आणि ते जेव्हा पुन्हा दुसरा जन्म घेतो तर ते त्याच मूर्तीने तो दुसरा जन्म तिला घेतलेला असतो. अशा प्रकारे आपल्याला समजलं की मनुष्य हा मनुष्याच्या योनीमध्ये जन्म घेतो, तो जनावरांच्या योनीमध्ये जात नाही. आणि मग आपण पण बघतो ना की मनुष्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे असतात, प्रकार असतात. जसं आपण एखादे भिकारी बघतो तर ते कसे इकडे तिकडे वेड्यासारखे फिरत असतात. मग हे कुठलं जीवन? पशु पक्ष्यांचं जीवन तरी चांगलं आहे पण ह्यांना तर सगळ्या मूलभूत वस्तूंसाठी सुद्धा हे करावं लागतं, म्हणजे मेहनत घ्यावी लागते. मग ह्यांचं जीवन अशा प्रकारचं का आहे हा प्रश्न आपल्याला नाही उठत कधी. जेव्हा आपण म्हणतो की मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे, हा शेवटचा जन्म आहे, आपण आपल्या कर्माची फळं भोगत ती हे हा लास्ट जन्म मला मिळालाय, तर हा लास्ट जन्म चांगला असला पाहिजे. पण आपण मनुष्य जन्मामध्ये किती व्हरायटी बघतो, कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे, अशा प्रकारे हा भेदभाव नसायला पाहिजे. त्यामुळे असं सिद्ध होतं की आपल्याला मनुष्य योनीमध्येच आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. कारण पशु पक्ष्यांमध्ये तर बुद्धी नाहीये, ते तर त्यांचं जीवन खूप एन्जॉय करत आहे, पण मनुष्याला बुद्धी ईश्वराने ही विशेष देणगी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याला समज आहे की कुठलं कर्म चांगलं आहे आणि कुठले कर्म चांगले नाहीये. आणि त्यावेळेला त्याला पश्चाताप होतो ना, ती जाणीव होणं, रिअलायझेशन होणं हे महत्वाचं. पशु पक्ष्यांना कुठलं रिअलायझेशन आहे, मनुष्याला सगळे रिअलायझेशन आहे. त्यामुळे ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की मनुष्य हा कुठल्या जनावरांच्या योनीमध्ये जात नाही. कारण काही वेळेला मनुष्याचं जीवन असं असतं की ते जनावरापेक्षाही बत्तर असतं, म्हणजे असं वाटतं की त्याच्यापेक्षा असं जीवन नसतं मिळालं किंवा जन्म झालाच नसता तर बरं झालं असतं. मग अशा वेळेस एक प्रश्न येतो की जर आपल्याला ह्याच जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये आपल्या कर्माची फळं भोगायची आहे, तर असं दिसतं की जे चांगली कामं करतात सत्कर्म करतात त्या लोकांना खूप परिस्थितींना समोर जावं लागतं किंवा त्यांना खूप अडचणी येतात. आणि जे लोक बेईमानीच्या रस्त्याने किंवा वाईट मार्गाने जीवन जगत असतात तर ते लोक तर खूप मजेत असतात. मग हे असं का होतं, हा ईश्वराचा कुठला न्याय आहे? तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे पण पुढच्या भागामध्ये. आता मी घेते इथे छोटीशी विश्रांती.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। मित्रांनो, मी बोलत होते कर्मश्रेष्ठ की भाग्यश्रेष्ठ याबद्दल, आणि आपण एक गोष्ट ऐकली, कर्म भाग्य आणि बुद्धी यांची, या तिघांमध्ये वादविवाद चालू होता की मी मोठा आहे म्हणून। आणि त्याच वेळेला राजा तिथून जात होता, राजाने त्यांचं बोलणं ऐकलं आणि राजा त्यांच्याजवळ गेला, तेव्हा त्या तिघांनी राजाला रिक्वेस्ट केली की तुम्हीच निर्णय करा की आमच्या तिघांमध्ये कोण मोठा आहे ते। मग राजा म्हणतो की तुम्ही सिद्ध करून दाखवा, आणि राजा प्रत्येकाला एक आठवड्याची मुदत देतो की तुम्ही एका आठवड्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे। मग सिद्ध कसं करणार, तर त्याच वेळेला एक लाकूड तोडा चालला असतो जंगलामधून, तर राजा सांगतो की हा लाकूड तोड्यावर तुम्ही तुमचा प्रयोग करून दाखवा। मग कर्म लाकूड तोड्यामध्ये प्रवेश करतं, आणि जेव्हा त्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लाकूड तोड्याच्या एक आठवड्यामध्ये काहीच परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही। नंतर भाग्याची वेळ असते, भाग्य पण जेव्हा प्रवेश करतं तरी लाकूड तोड्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही, आणि जेव्हा बुद्धी प्रवेश करते तेव्हा लाकूड तोड्याच्या परिस्थितीमध्ये खूप सुधारणा होते। आणि अशा प्रकारे हे सिद्ध होतं की कर्म पण श्रेष्ठ नाही, भाग्य पण श्रेष्ठ नाही, तर दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे ती बुद्धी। पण काही वेळेला आपण असं पाहतो की आपण खूप इमानदारीने खूप मेहनतीने काम करतो तरी पण आपल्याला यश येत नाही। या उलट आपण बघतो की जे बेईमानपणाने वाईट मार्गाने काम करतात त्या लोकांची तर खूप मजा चालली असते। मग अशा वेळी आपल्या मनात विचार येतो की ईश्वर कधी बघणार, ईश्वराच्या दरबारात मला न्याय मिळणार की नाही, की

असंच चालू राहणार आणि त्यामुळे आपल्याला उदासीनता येते. पण असं म्हटलं जातं की कर्माचा आपल्या जन्माशी खूप असा घनिष्ठ संबंध आहे आणि म्हणतात की जसं आपलं कर्म असेल तसा आपला जन्म असतो. परंतु ह्याचा अर्थ काही लोकांनी खूप वेगळा घेतला आहे. त्यांनी असं म्हटलं की जसं कर्म असेल तशा प्रकारच्या योनीमध्ये आपला जन्म होईल आणि त्यामुळे मनुष्य घाबरतो की माहित नाही ह्या कर्मामुळे मला कुठल्या योनीमध्ये जन्म मिळेल किंवा त्यामुळे मृत्यूचाही त्याला खूप भय असतं. आणि जसं आपण शास्त्रामध्ये पण ऐकलेलं आहे की 84 लाख योनी आहेत आणि हा प्रत्येक योनीमधून आपल्याला जावं लागतं जर कर्माचं फळ भोगायचं असेल तर. आणि जेव्हा आपण ह्या 84 लाख योनीमधून प्रवास करतो तेव्हा शेवटचा कुठला आपला जन्म हा मनुष्याचा असतो. जर असं आपण मानून चाललं की कर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला 84 लाख योनीमधून प्रवास करावा लागतो तर आपला हा अंतिम जन्म आहे मनुष्याचा, तर हा खूप सुखी समाधानी शांती पूर्ण असायला पाहिजे होता. पण असं आपण बघत नाही, उलट तर आज किती बिमारी आहे किंवा अशांती आहे, सुख नाहीये, किती कष्ट करावे लागतं. तर असं नको हवं होतं ना की आपण कर्माचं फळ तर भोगून आलेलो आहोत, आपण आपली शिक्षा भोगलेली आहे तर आपल्याला आता चांगलंच जीवन असायला पाहिजे होतं. पण या उलट आपण बघतो, आपण काही वेळेला बघतो की एखादा मूल जन्माला येतं तर येतानाच ते डिफेक्टेड असतं, कधी छातीमध्येच होल असतो तर आजारीच असतं, त्याला आल्याबरोबरच आयसीयू मध्ये ठेवावं लागतं, आई मुलापासून दूर असते, अशा बऱ्याचशा घटना आपण पाहतो. तर मग त्यावेळेला त्याने असं काय कर्म केलं आहे? जन्मल्याबरोबर त्याने तर असं काही कर्म केलं नाही, तर मग त्याचा जन्म चांगलाच असायला हवा होता. आणि जर आपण असं मानून चालू की हा ह्याला आहे पूर्व जन्माचं काहीतरी फळ आहे असं आपण मानून चालू, तर हा तर पूर्ण प्रवास करून आलाय ना 84 लाख योनीमधून, आणि हा शेवटचा जन्म मनुष्य जन्म हा तर चांगला हवा होता. मग हे असं का होतं हे आपण बघूया. आता घेऊया एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें एकताएं रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: एक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। तर आपण पाहत होतो की जन्मताच एखादं मूल हे डिफेक्टेड आहे किंवा एखाद्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं आणि एखाद्या ठिकाणी दुःखाचं वातावरण होतं, काही ना काही कारण बनून जातं। तर असं काय केलं, जन्मताच असं त्याने तर काही कर्म केलेलं नव्हतं, मग हे कुठल्या कर्माची सजा आहे असं म्हणणार आपण। जर आपण पाहिलं की 84 लाख योनीमधून तो प्रवास करून आलेला आहे आणि हा मनुष्याचा जन्म मिळाला तर तो खूप संपन्न असायला हवा होता, पण असं होत नाही। वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि आपण असं मानून चाललो की हा एखाद्याने एक हिंसक वृत्त केलं की कुणाचा खून केला, कुणाची हत्या केली, तर त्याला हिंसक योनीमध्ये जन्म मिळाला असं आपण समजू। समजा तो वाघ झाला किंवा सिंह झाला, तर वाघ आणि सिंहाचं तर कामच आहे हिंसा करणं, शिकार करणं। मग त्या योनीमध्ये जन्म घेऊन त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली असं आपण कसं म्हणू शकतो? कारण वाघ आणि सिंहाचं तर कामच आहे की हिंसा करणं, तिथे त्याला आनंद प्राप्त होत आहे ते काम करण्यामध्ये। मग आपण नाही म्हणू शकत की हा आहे त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं। कर्माचं फळ मिळणं म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होणं आणि त्याच्यातून आपण काहीतरी शिकतो की हा, मी हे काम पुन्हा कधीच करणार नाही। आणि तुम्ही बघता की पशु पक्षी किती स्वच्छंदपणे फिरत असतात, त्यांना कुठलं टेन्शन असतं का? परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये तर रोज काही ना काही टेन्शन आहे, समस्या आहेत, शारीरिक बिमारी आहे, मानसिक बिमारी आहे। तुम्ही पशु पक्ष्यांना कधी आजारी असल्याचं बघितलंय का? ते तर किती छानपणे त्यांचं आयुष्य जगत असतात। आणि भोगण्याची योनी मग ती कशी म्हणता येईल? ते कुठे भोगत आहेत का? ते तर त्यांचं मस्त काम चाललंय, उडायचं टेन्शन नाही, काम जेवण बनवायचं टेन्शन नाही, कसलंच त्यांना टेन्शन नाहीये, ना घर बांधायचंय, ना पैसा कमवायचाय, काहीच नाही करायचंय। मग ती भोगण्याची योनी कसं म्हणता येईल? उलट मनुष्याच्याच जीवनामध्ये इतके उतार चढाव असतात, कधी दुःख आहे तर कधी सुख आहे, तर कधी निराशा आहे, तर कोण अपघातच करतंय, तर कोण भिकारीच आहे, तर किती वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात। मग हीच योनी, मनुष्याची जी योनी, हीच भोगण्याची योनी म्हणता येईल? जसं म्हटलं जातं की जे आपण बी पेरू तेच फळ मिळेल आपल्याला। जसं आपण मिरचीचं बी लावलं तर आपल्याला मिरचीच येते, तिथे आंबा तर येणार नाहीये ना। मग आपल्याला जर ईश्वराने मनुष्य योनीमध्ये घातलेला आहे तर आपला नेक्स्ट जन्म हा मनुष्य योनीमध्येच असेल, तो कसा काय जनावराच्या योनीमध्ये जाऊ शकतो? कारण बघा, पशु पक्ष्यांना तर आपलं जीवन तर खूप आवडत असतं, ते त्याला एन्जॉय करत असतात, परंतु मनुष्यच आपल्या आलेल्या परिस्थितीमध्ये इतका हताश होऊन जातो, उदास होऊन जातो की कधी कधी तो

0: आपला जीवघात करण्याचाही प्रयत्न करतो. म्हणजे कुणाला आपली योनी प्रिय नाहीये, मनुष्यालाच आपली योनी प्रिय नाहीये ना. कधी बघितले जनावरे वगैरे कधी आत्मघात करतात वगैरे, असा कुठला प्रकार आपल्याला आढळला? तसा होत नाही. म्हणजे भोगण्याची जी योनी आहे ती मनुष्याची योनी आहे. एकदा न्यूज पेपर मध्ये मी एक कार्टून पाहिलं होतं, त्याच्यामध्ये तीन वानर दाखवले होते. तर एक वानर म्हणतंय की मनुष्य आपल्याला समजतायत की आम्ही त्यांचे वंशज आहोत. तर दुसरा म्हणाला काय त्यांचं प्रमोशन झालं काय? तर तिसरा म्हणतो की नाही मी यांना आमचे वंशज मानणारच नाही, कारण हे स्वतःच एकमेकांच्या खुनाचे इतके प्यासे असतात की हे आपले वंशज कसे असू शकतात. आपण तर असं काही कामच करत नाही, मी तर यांना कधी स्वीकारच करणार नाही आपले वंशजच्या रूपात. म्हणजे बघा, जनावर देखील आपल्याला आपले वंशज म्हणून स्वीकार करू शकत नाही. म्हणजे ही कुठली मनोवृत्तीचं हे दर्शन केलं त्या कार्टून मधून? माणसाच्या मनोवृत्तीचं हे दर्शन होतं की ते इतक्या खालच्या तळावर गेलेले आहेत की पशु पक्षी सुद्धा आपल्याला त्यांचे वंशज म्हणून स्वीकार करणार नाहीये. म्हणून पशु पक्ष्यांची योनी ही भोगण्याची योनी नाही म्हणता येणार. आता कधी आपण ऐकलं की एखाद्या मनुष्याला आपला पूर्वजन्म आठवलाय, मग त्याने कधी असं सांगितलंय का हा आम्ही पूर्वजन्मामध्ये वानर होतो किंवा सिंह होतो किंवा आम्ही कुठला पशु होतो? नाही, त्याने आपल्या पूर्वजन्माबद्दल मनुष्याचंच रूप सांगितलेलं आहे. तर आपण बघूया आणखीन काय होतं ते. तोवर घेते एक मी छोटासा ब्रेक.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आप उन्हें एकताएत रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नंतर पुन्हा एकदा स्वागत करते। आपण पाहत होतो की मनुष्याचा पुन्हा जन्म हा मनुष्यामध्येच होतो आणि अमेरिकेमध्ये ह्या गोष्टीवर एक रिसर्च चालू आहे। तर ते लोक काय करतात की त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करतात आणि त्याला त्याच्या पूर्वजन्मामध्ये घेऊन जातात। कारण कधी काय होतं की मनुष्याचं वर्तमान जी बिमारी आहे त्याचं काही वेळेला कारण हे सायकोलॉजिकल असतं, म्हणजे पूर्वजन्मातलं ते कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं, त्यामुळे तो त्याला आजारी आहे असं त्याला भास होत असतो। बाकी त्याला आजार पण नसतं, पण त्याला तसं वाटत असतं। त्याच्यावर त्यांनी एक उदाहरण दिले की एक स्त्री होती जिला खूप कंबरेचा त्रास होता आणि ती डॉक्टरांकडे गेली आणि खूप अलग अलग टेस्ट केल्या, डॉक्टर्स दोन तीन डॉक्टर्स केले, सगळीकडून तिने मोठमोठे डॉक्टर्स केले, तरी पण सगळीकडून त्यांना तिचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले। आणि रिपोर्ट नॉर्मल असून सुद्धा पण तिच्या आजारपणामध्ये काहीच फरक पडला नव्हता। तिची कमर दर्द जी करायची ती करायचीच, त्यामुळे आणि तो जो तिला त्रास होता तो फक्त आत्ताचा नव्हता, खूप काळापासून तो तिला तो त्रास होता। मग काय केलं डॉक्टरांनी, तिला हिप्नोटाईज केलं आणि तिला तिच्या पूर्वजन्मामध्ये घेऊन गेले। मग त्यावेळेला ती तिच्या पूर्वजन्माची भाषा बोलू लागली आणि मग त्या बहिणीला ना प्रश्न विचारले की तुम्ही कसं शरीर सोडलं, तुझ्या हॉबीज काय आहेत वगैरे वगैरे, की कुठे राहत होती, अशा प्रकारे सगळा त्यांचा बायोडाटा घेतात। आणि तो बायोडाटा घेतल्यानंतर जे स्थानाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी जातात, त्यांच्या नातेवाईकांना विचारतात आणि मग दोन्ही रिपोर्ट को रिलेटेड करतात। आणि जेव्हा समजतं की हा हे जे हिप्नोटाईज केल्यानंतर जे तिने सांगितलं ते अगदी बरोबर होतं हे असं आढळून आलं। आणि त्यामुळे तिचा जेव्हा विचारलं की तिचा मृत्यू कसा झाला, तर एका कार ऍक्सिडेंटमध्ये झाला आणि त्यावेळेला तिच्या कमरेवर एकदम मुक्का मार बसला आणि त्यामध्ये तिची मृत्यू झाली। मग जशी अंतिम स्थिती असते त्याप्रमाणे तो आत्म्यामध्ये तो संस्कार जो आहे तो पक्का होतो आणि ते जेव्हा पुन्हा दुसरा जन्म घेतो तर ते त्याच मूर्तीने तो दुसरा जन्म तिला घेतलेला असतो। अशा प्रकारे आपल्याला समजलं की मनुष्य हा मनुष्याच्या योनीमध्ये जन्म घेतो, तो जनावरांच्या योनीमध्ये जात नाही। आणि मग आपण पण बघतो ना की मनुष्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या हे असतात, प्रकार असतात। जसं आपण एखादे भिकारी बघतो तर ते कसे इकडे तिकडे वेड्यासारखे फिरत असतात, मग हे कुठलं जीवन? पशु पक्ष्यांचं जीवन तरी चांगलं आहे, पण यांना तर सगळ्या मूलभूत वस्तूंसाठी सुद्धा हे करावं लागतं, म्हणजे मेहनत घ्यावी लागते। मग ह्यांचं जीवन अशा प्रकारचं का आहे हा प्रश्न आपल्याला नाही उठत कधी। जेव्हा आपण म्हणतो की मनुष्य जन्म हा दुर्लभ जन्म आहे, हा शेवटचा जन्म आहे, आपण आपल्या कर्माची फळं भोगत ती हे हा लास्ट जन्म मला मिळालाय, तर हा लास्ट जन्म चांगला असला पाहिजे। पण आपण मनुष्य जन्मामध्ये किती व्हरायटी बघतो, कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे, अशा प्रकारे हा भेदभाव नसायला पाहिजे। त्यामुळे असं सिद्ध होतं की आपल्याला मनुष्य योनीमध्येच आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात। कारण पशु पक्ष्यांमध्ये तर बुद्धी नाहीये, ते तर त्यांचं जीवन खूप एन्जॉय करत आहे, पण मनुष्याला बुद्धी ईश्वराने ही विशेष देणगी दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याला समज आहे की कुठलं कर्म चांगलं आहे आणि कुठले कर्म चांगले नाहीयेत। आणि त्यावेळेला त्याला पश्चाताप होतो ना, ती जाणीव होणं, रिअलायझेशन होणं हे महत्वाचं। पशु पक्ष्यांना कुठलं रिअलायझेशन आहे, मनुष्याला सगळे रिअलायझेशन आहे। त्यामुळे ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की मनुष्य हा कुठल्या जनावरांच्या योनीमध्ये जात नाही। कारण काही वेळेला मनुष्याचं जीवन असं असतं की ते जनावरापेक्षाही बत्तर असतं, म्हणजे असं वाटतं की त्याच्यापेक्षा असं जीवन नसतं मिळालं किंवा जन्म झालाच नसता तर बरं झालं असतं। मग अशा वेळेस एक प्रश्न येतो की जर आपल्याला ह्याच जन्मामध्ये मनुष्य जन्मामध्ये आपल्या कर्माची फळं भोगायची आहे, तर असं दिसतं की जे चांगली कामं करतात सत्कर्म करतात त्या लोकांना खूप परिस्थितींना सामोरं जावं लागतं।

किंवा ज्यांना खूप अडचणी येतात, आणि जे लोक बेईमानीच्या रस्त्याने किंवा वाईट मार्गाने जीवन जगत असतात तर ते लोक तर खूप मजेत असतात. मग हे असं का होतं, हा ईश्वराचा कुठला न्याय आहे? तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे पण पुढच्या भागामध्ये. आता मी घेते इथे छोटीशी विश्रांती.